ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज. ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: पुणेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ. खुश रहो, खुशियां बांटो.
3: खाबों का सफर आरजी सनी के साथ.

पाण्याच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंद रहा आनंद।
1: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोत्यो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत

रंगदार, तजेलदार, मजेदार, उठावदार, दमदार, बहारदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो आणि अलककार मित्रांनो, तुमच्या पसंती सुचवलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अलक जनक श्रीयुत राजेंद्र वैशंपायन यांनी आपल्या कार्यक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं आहे. शिवाय त्यांनी आपल्या कार्यक्रमाला अगदी विनामूल्य पाठिंबा दिला आहे. खंबीरपणे त्यांनी असं सांगितलंय की अलकच्या प्रचारासाठी असलेला हा कार्यक्रम असाच पुढे चालत राहावा. अलककार आणि प्रथम अलक म्हणजेच त्या ठिकाणी अलक जनक श्रीयुत राजेंद्र वैशंपायन पुणे यावाज 107.8 FM वतीने, तमाम अलकप्रेमी रसिकांच्या वतीने आणि अलककार मित्रांच्या वतीने तुम्हास उदंड आयुष्य लाभो ईश्वर चरणे हीच प्रार्थना. आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारचं सहकार्य आशीर्वाद आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत आणि तुम्ही नक्कीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल याची आम्हाला खात्री आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 1 मार्च 2026 आणि अर्थात अलकची झलक प्रयोग क्रमांक 193 आणि अलग क्रमांक प्रयोग क्रमांक 193 मधील पहिलीच अलग आरजे जगदीश सादर करतोय. ती आपल्यापर्यंत पाठवले अलककार गोविंद शिवराम कुलकर्णी, नौपाडा, ठाणे. अर्थात आता आपण आणखी एका कुटुंबियांच्या अलगचा कार्यक्रम घेणार आहोत. पहिले अलक आहेत अलककार पतिदेव गोविंद. ते लिहितात, दोघेही अल्पवयीन होते, नुकतेच यवनात आल्यामुळे विरहाला कंटाळले होते. बंद खोली ती त्याच्यावर भडीमार करणार तेवढ्यात अचानक तिथे तिच्या आई वडील पोहोचले. त्यांच्या बरोबर पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा होते. एकांतात असलेल्या दोघांची अलककार गोविंद एकांतात असलेल्या दोघांची पळापळ झाली. एकांतात असलेल्या दोघांनी त्या ठिकाणी एकमेकांशी आता संवाद कसा साधायचा, आता काय करायचं, आता त्याकडे पितळ उघड पडलंय, आपल्या आपण निदर्शनास आलोय, पकडलो गेलोय म्हणून त्यांच्या मनात काय काय काय काय चलबिचल चालू झाली हे टिंबटिंब मधून सांगायचंय. की त्या दोघांना पकडून चोप दिला आणि पोलीस कॉन्स्टेबलच्या मुळे ते दोघे वाचले कारण पोलीस कॉन्स्टेबलने मध्यस्थी केली हे तुम्हाला सांगायचंय. किंवा अशा प्रकारचं पाप करू नये हे सुद्धा तुम्हाला सुचवायचंय. आई वडिलांचा त्या ठिकाणी दरार असतो, भीती असते त्यांच्याबद्दल, आदरही असतो, पण अल्प वयामध्ये अशी कुकृत्य करून आपल्या आयुष्याला बट्टा लावू नये असंही तुम्हाला सुचवायचं असेल. खरं म्हणजे मी म्हणतो हा खरा मौलिक संस्कार आहे की अशा प्रकारचं कर्तृत्व हे कर्तृत्व शून्यपणाचं लक्षण आहे. म्हणजे असं करूच नये ही हे सांगणारी अलक आहे. वळूया कुलकर्णी कुटुंबियांपैकी सौभाग्यवती अलककार भारती कुलकर्णी नौपाडा ठाण्यातून. अलककार भारती, मला खरं तुमच्या दोघांचंही कौतुक वाटतं. तुम्ही दोघंही त्या ठिकाणी एकमेकांना आधार देता आणि मला या निमित्ताने सर्व रसिक प्रेक्षकांना सांगायचंय, तुमची सेवा करणाऱ्या दादा वहिनी म्हणजे तुमचे भाऊ धीर आणि त्यांची बायको या दोघांनाही खरं म्हणजे शुभेच्छा द्यायला हव्यात. कारण मी ज्या वेळेला तुमच्या अहोंशी बोललो त्यावेळेला मला कळलं की तुम्ही दोघेही त्या ठिकाणी सध्या आराम करताय आणि गोविंद कुलकर्णी असं म्हणाले की आमच्या दोघांची सेवा ते करत आहेत. खरंच आहे, खरंच अशा प्रकारचे नातेवाईक मिळणं फार गरजेचं असतं. ऐकूया सौ अलककार भारती कुलकर्णी. आज अचानक ऑफिसला जाताना स्टेशनवर तो तिच्या समोर दत्त म्हणून उभा राहिला. तिला क्षणभर काय करावे सुचले नाही. तेवढ्यात त्याने भडीमार सुरू केला. बघा ना, अलककार भारती, तुमच्या अलकमध्ये भडीमार शब्द आहेत. शिवाय अलककार गोविंद यांच्या अलकमध्ये सुद्धा भडीमार शब्द आहेत. म्हणजे तुमचं दोघांचं सख्य शब्दातून जुळलेलं आहे हे आपल्याला सहज लक्षात येतं. खूप खूप धन्यवाद, अशाच प्रकारचे अलग पाठवत राहा. पण इथे मला असं म्हणायचंय, स्टेशनवर तो तिच्या समोर दत्त म्हणून उभा राहिला आणि त्याने भडीमार सुरू केला. लाखोली वाहिली, शिव्यांचा भडीमार सुरू केला की त्या ठिकाणी आणखीन शाब्दिक चकमक की आणखी काही शारीरिक चकमक झाली असेल की आणखी काय झालं असेल हे मात्र समजायला मार्ग नाही. पण खरंच आहे, बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतर कदाचित विचारपूस केली असेल किंवा कदाचित तो असं म्हणाला असेल का तू मला सोडून का गेलीस याच्याबद्दलची चर्चा चालली असेल असं होऊ शकतं. तुम्ही दोघांनी एकमेकांची काळजी घ्या आणि खूप चांगलं लिहित राहा आणि अशाच प्रकारचं एकमेकांना आधार देत उरलेलं आयुष्य मस्त

मला दोघा नाही मानाचा मानाचा मुजरा. खरंच कोणताही सैनिक आपल्या प्राणाची कधीच पर्वा करत नाही, जीवाची कधीच पर्वा करत नाही, अखंडपणे आपल्या देशासाठी कार्य करत राहतो त्याची साक्ष पटवणारी तुमची अलग मला प्रचंड भावली. खूप सुंदर, खूप छान. वल्यम पुढच्या अलगकडे जी पाठवली आहे अलगकार चेतन सुरेश सकपाळ विरार पूर्वे. चांगल्या वाटेच्या आशेने तो खडतर मार्गाने प्रवास करत होता. बघता बघता मार्गाचा शेवट आला तरी ती वाट काही त्याला कधी सापडलीच नाही, पण त्याचा तो प्रवास मात्र त्याला सुखाच्या गंतव्यस्थानी घेऊन गेला. वा अलग चेतन, मी काय म्हणतो तुम्हाला की चेतना येते तुमच्या अलगमुळे. खरंच आहे, आणि तुमच्या अलगमुळे आलेलं चैतन्य हे इतर अलगकांपर्यंत पसरतं, प्रसवतं, आणि माझ्यापर्यंत तर त्याचे चांगले पॉझिटिव्ह वाईब पसरतात. हेच वाक्य बघा, पण त्याचा तो प्रवास मात्र त्याला सुखाच्या गंतव्यस्थानी घेऊन गेला. किती महत्वाची गोष्ट आहे ही. सकारात्मकता प्रत्येकाने आपल्या जवळ बाळगली पाहिजे, अंगी बाळगली पाहिजे. अप्रतिम वळूया पुढच्या अलगकडे जी आपल्याला पाठवले. अलगकार श्री बाळ माने आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून लिहितात. पगार हाती येतात महिन्याच्या खरेदीसाठी तो पत्नी बरोबर मॉलमध्ये गेला. तिथे फिरताना आवडला एक शर्ट त्याने स्वतःसाठी घेतला, परंतु पत्नीची बाजाराने भरत चाललेली ट्रॉली पाहताच त्याने तो शर्ट पुन्हा होता तिथे ठेवून दिला. गेल्या महिन्यात अगदी असंच झालं होतं. अलगकार बाळ, मी काय म्हणतो, तुम्ही अलगचे बाप आहात. उगाच म्हणतो का, बघा ना पतीने केलेला त्याग किती छोट्या शब्दांमध्ये, किती सहज शब्दांमध्ये, किती ओघवत्या शैलीमध्ये तुम्ही मांडून टाकलात. आणि पत्नीला काळजी नाही असं नाही, पत्नीने नक्कीच त्याच्यासाठी काहीतरी घेतलं असेल, ते वाढदिवसाच्या दिवशी त्याला मिळेल. पण त्या पतीला ज्याने आपल्या पत्नीचा एवढा चांगला विचार केला त्याला मात्र मानाचा मानाचा मुजरा. वळू या पुढच्या अलगकडे जी आपल्याला पाठवली आहे. विलेपार्ले मुंबई येथून अलगकार रवींद्र भोरे लिहितात. आजोबांनी 10 रुपयाच्या तिकीटासाठी सुट्टे पैसे नसल्यामुळे 100 रुपये पुढे केले. तिकीट देणारा त्रासाला त्रासला. मागची लोक पण म्हणाली बाजूला वा. तेवढ्यात बाजूला फुले विकणारी लहान मुलगी हे पाहून पुढे येत म्हणाली आजोबा हे घ्या 10 रुपये मी देते. अलगकार रवींद्र, तुमच्यासारख्या उमद्या माणसाला भेटण्याची इच्छा मला होती म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी पार्ल्यात आलो आहे, आणि तुमची माझी चुकामुक झाली, पण नक्कीच पुन्हा भेट आपली होईल, कारण पार्ल्यात माझं येणं जाणं चालू असतं आणि त्याला तुम्हाला आवर्जून भेटेन. तुमच्या अलगमधल्या फुलं विकणाऱ्या त्या मुलीला 10 रुपये दिले म्हणून नव्हे तर तिने माणुसकी जपली आणि या वयात तिने आज संस्कार मोती त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिला म्हणून तिला मानाचा मानाचा मुजरा. आणि त्या बाकीच्यांना तिकिटासाठी तिकिटाचे 100 रुपये दिल्यानंतर सुट्टे नाहीत म्हणून त्या ठिकाणी तो त्रासणारा जो आहे आणि मागची लोक त्यांना पुणेरी आवाज 107.8 वतीने सगळ्या प्रकारची लाखोली आरजी जगदीश वाहतोय. खरंच अप्रतिम अशी अलग लिहिली, खूप छान. ऐकूया पुढची अलग. गोवा येथून लिहितात अलगकार सोनाली सु पेंडणेकर. काय झाले ग सखी, काही नाही ग, किती कमावले तरी सुख नाही. तुझं कसं बाई चालते, कसं म्हणजे, अगं तूही माझ्यासारखीच आहेस तरी सुखी आहेस. हो ना, सुखी होण्यासाठी कमी खर्च करते, अपेक्षांवर नियंत्रण ठेवते आणि खुश राहते. अलगकार सोनाली, सुंदर विचार, सुविचार मांडलात तुम्ही, म्हणजे दोघींच्या व्यक्तिमत्वातला फरक सहज अधोरेखित झाला. दोघींच्या व्यक्तिमत्वातले कंगोरे तुम्ही सहज मांडून दाखवलेत आणि मला या अलगला मानाचा मुद्रा असा द्यायचा आहे की याच्या शेवटचं वाक्य म्हणजे सुविचार आहे. सुखी होण्यासाठी मी कमीत कमी खर्च करते शिवाय अपेक्षांवर नियंत्रण ठेवते. वा अप्रतिम. पुन्हा एकदा वळूया म्हापसा गोवा येथे अलगकार डॉक्टर आरती दिनकर लिहितात. ती सासरी आली तेव्हा तिला तिच्या सासरच्यानी तू काहीच कमवत नाहीस, तिला काही संस्कार नाहीत असं म्हणत असत. आज तिने संस्कार वर्ग सुरू केले आणि यामध्ये थोडेफार का होईना तिला पैसे मिळू लागले. वा अलगकार आरती, आरती उतारू माहितो तेरी. कारण काय, संस्काराचे वर्ग आज काळाची गरज आहे. मी नेहमी म्हणतो, नियमितपणे विद्यार्थ्यांना सांगतो, पुन्हा एकदा सदा सर्वदा दर संध्याकाळी दररोज संध्याकाळी होऊ दे, मनाचे श्लोक होऊ देत पाडे, देवाच्या समोर उभं राहून म्हणा जसं आम्ही लहान असताना म्हणायचो. आणि त्याच्यामुळे आजही आम्हाला पावकी नेमकी दिडकी पावणे दोनकी या सगळ्या येतात, सवाकी सुद्धा.

ते आणि आमचा हिशेब चोख असतो. शिवाय मनाचे श्लोक आजही मला उद्धृत आहेत आणि त्यामुळे मन शांत होतं, मन चंगं होतं. अलग करारती खूप खूप धन्यवाद अशा प्रकारची अलग पाठवल्याबद्दल. सासरच्या मात्र पुणेरी आवाज 107.8 वतीने सर्व प्रकारची लाखो. खरंच आहे की काय गरज आहे, तू काहीच कमवत नाहीस, तुला काही संस्कार नाहीत. अरे प्रत्येकाची वेळ येते आणि प्रत्येक जण काहीतरी घेऊन आलेला असतो. त्या सुनेला तुमच्यासाठी कदाचित त्या ठिकाणी देवानेच योजना केली असेल, परमेश्वराने योजना केली असेल आणि ती तुम्हाला सुगरात अन्न बनवून खाऊ शकेल, खाऊ घालू शकेल. हा विचार आपण का करत नाही, आपण चांगल्या गोष्टी का लक्षात घेत नाही, फक्त फालतू निरर्थक टोमणे आपण का मारतो, हा प्रश्न या निमित्ताने तुम्ही उभा केला. चला तर जाऊया. गोंदियाहून आपल्याला अलग पाठवली आहे अलगकार निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवार. अलगकार किशोर कुमार लिहितात, त्याचे वडील मोलमजुरी करून जीवन जगत होते. त्याच्या वडिलांनी रंगपंचमीला रंग व पित्कारी त्याच्याकरता विकत घेऊन न आणता पळसाची फुले आणून रंग बनवून दिल्यावर त्याला खुशी वाटत नव्हती. तो शहरात शिकण्याकरता आल्यावर त्याला फुलांच्या रंगाचे महत्व कळल्यावर त्याला त्याचे वडिलांची खूप खूप आठवण झाली. अलगकर किशोर कुमार एक विनंती आहे, आपण जेव्हा जेव्हा अलग पाठवतो तेव्हा तेव्हा ती वारंवार वाचावी, ती दुसऱ्याची असं समजून वाचावी, जेणेकरून प्रत्येक अलग लिहिताना शुद्धलेखन तपासून होईल आणि चांगल्या प्रकारे तुम्ही अलग पुणे आवाज 107.8 वाचकांपर्यंत पाठवू शकाल. वळूया उत्तम अशा अलग नंतर, वडिलांची आठवण झालेल्या त्या छोट्या मुलानंतर. पुणे येथून लिहितात अलगकार वसुधा वैभव नाईक. मनामध्ये काही स्वप्नांची बकेट लिस्ट होती. वयाच्या या उतरणीला काही स्वप्न पूर्ण होताना खूप आनंद आणि समाधान होत होते. वा अलगकार वसुधा, वसुधैव कुटुंबकम. आणि वैभव आहे, तुम्ही नाही का अलग मधले काय सांगू, आणि पुणे तिथे काय उणे, म्हणजे सगळंच छान आहे. स्वप्नांची बकेट लिस्ट होती. काय होतं, बऱ्याच वेळा ही स्वप्न आपल्याला त्या ठिकाणी खूप त्रास देतात. स्वप्न भंगाचा त्रास असेल किंवा त्या ठिकाणी मन दुभंगल्याचा त्रास असेल, अपेक्षा भंगाचं ओझ असेल, आणि मग अशा वेळेला वयाच्या उतरणीला काही स्वप्न पूर्ण झाली, त्यातून आनंद मिळाला, समाधान मिळाला, याचा अर्थ उर्वरित आयुष्यात नक्कीच चांगलं जाईल. यवतमाळ येथून अलगकार संगीता नागदिवे सना टोपण नावाने लिहितात, सर्व मैत्रिणींच्या हस्ते खेळते संसार बघून तिलाही 10 वर्षांनी वाटलं मीही थोडं तेव्हा ऍडजस्ट केलं असतं तर. अलगकार संगीता 2 अर्थाने तुम्हाला मारायचा मुजरा. एक, तिला पश्चात्ताप झाला म्हणून. दुसरं, तिने तेव्हा ऍडजस्ट न करता स्वत्वाचा विचार केला म्हणून. अर्थात तिला पश्चाताप झाला, उशिरा का होईना तिला कळलं. कदाचित चुकीची जाणीव झाली असावी, कदाचित तिला असं वाटलं असावं की एकत्र राहण्यामध्ये जे सुख आहे ते त्या ठिकाणी अशा प्रकारे आपलाच विचार करण्यामध्ये नसावं असे तिला वाटलं असेल, आणि म्हणून कदाचित ती असं म्हणाली असू शकेल असा विचार करायला पुरेसा वाव आहे. खरंच एकापेक्षा एक छान अशा अलग अलग का मित्रांना तुम्ही पाठवता, आणि याचं सारं श्रेय प्रतिक्रियेमध्ये तुम्ही पुन्हा मलाच देता. हे मात्र काही चांगलं नाही, तुमच्या अलग चांगल्या असतात, तुमच्या अलग छान असतात, म्हणून त्या ठिकाणी ते आणखीन छान करण्याचा, त्यांना सजवण्याचा मी प्रयत्न करतो. फक्त आता कुठेही जाऊ नका, मी अल्पशी विश्रांती घेऊन पुन्हा येणार आहे, पुन्हा घेणार आहे पुढच्या अलगचा पाठ. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: अगर तो प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 1 मार्च 2026 आणि आपला अलग झलक प्रयोग क्रमांक 193 अर्थात 200 ला 7 बाकी। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, खरंच एकापेक्षा एक छान अलग आतापर्यंत तुम्ही ऐकल्यात आणि एकापेक्षा एक छान अलग याच्याही पुढे तुम्ही ऐकत राहाल याची खात्री आज जगदीश तुम्हाला देतोय। कारण एकापेक्षा एक सुंदर अशा अलग आपल्यापर्यंत तुम्ही अलगकार मित्रांनी पाठवले आहात आणि खरंच एकापेक्षा एक छान प्रतिक्रियांचा प्रतिसादही तुम्ही देता तो माझ्यासाठी प्रसाद असतो। तर अजिबात वेळ न घालवता बोलूया नाशिक येथील अलगकार विमल बागडे लिहितात। तिच्या काळ्या भोर दाट केसांची वेणी हाती घेऊन तो म्हणायचा, माझ्या सोबतीला ही कायम राहू दे। त्याच्या निष्प्राण देहाजवळ बसून तिने वेणी सोडली। अलगकार विमल, कमाल आहात तुम्ही असं म्हणतो मी। खरं म्हणजे या फेब्रुवारी महिन्यातल्या 21-22 तारखेला आपला नाशिकच्या भेटीचा योग होता, पण मला अचानक काही कामं निघाली म्हणून मला येता आलं नाही। पण अलगकार विमल, विमेशने मात्र मला आठवणीने फोन करून विचारलं, सर कधी येताय? आईला, मला, आम्हाला, तुम्हाला सगळ्यांना भेटायचंय, भरून पावलो। आता तुमच्या अलगकडे बोलूया। दाट केसांची वेणी हाती घेऊन तो म्हणायचा, माझ्या सोबतीला ही कायम राहू दे, आणि तिने वेणी सोडली। अलगकार विमल, खरंच स्त्री पुरुषाचं नातं, नवरा बायकोचं नातं, त्यातील भावात्मकता, त्यातील तरलता, एकमेकांना समजून घेण्याची त्यांची वृत्ती, त्यातून त्यांच्यामध्ये निर्माण झालेले ऋणानुबंध, सहसंबंध किती सहजपणे त्या सोडलेल्या वेणीतून तुम्ही व्यक्त केलेत। अलगकार विमल, कमाल आहात, खूप खूप छान। दिग्रस यवतमाळ येथून अलगकार अरुणा दुद्दलबाग लिहितात, आवेगाने ती लाट किनाऱ्यावर आली। थांब ना जरा, किनाऱ्याने म्हणताच ती वेगाने सागरात पुन्हा विलीन झाली। तिने स्वतःला घालून घेतलेल्या मर्यादेचं जीवापाड जतन करायला ती कटिबद्ध होती। अलगकार अरुणा, लाटेचीही करुणा तुम्हाला कळावी लागली। खरंच म्हणजे म्हणतात ना, जेन देखे रवी ते देखे कवी, अशा प्रकारची तुमची ही मांडणी आहे, तुमची ही उपजत अशी मला वाटतं वृत्ती आहे। खूपच छान, सहज सोप्या पद्धतीने तुम्ही अलग मांडली आणि त्यातून त्या ठिकाणी स्त्री पुरुषाचं नातं, त्यातील विरह, त्यातील वियोग, लाट आणि किनारा यांच्या प्रतीकातून तो व्यक्त केला। शाब्दिक दृष्ट्या तुमची अलग अगदी उत्तम आहे, मानाचा मुचरा। वळ या पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले ताफळ सातारा येथून। अलगकार तो हेमा पाटील लिहितात, माया कधी येशील ग, कधी येशील ग, या आईच्या फोनवरच वरच्या प्रश्नावर ती हसली। नव्याने नांद्याला गेलेल्या लेकीला काल तिने हाच प्रश्न विचारला होता। हे ऐकून आईच्या मिठूत शिरून तिच्या प्रेमाने ओथंबलेल्या स्पर्शासाठी ती अधीर झाली। पण उद्या तिचीच लेक माहीर येणार होती। आईच्या मिठीत शिरण्यासाठी, लेकीसाठी तिने स्वतःवर ताबा ठेवला। वा, खूपच छान ना। नव्याने नांदायला गेलेल्या लेकीला काल तिने हाच प्रश्न विचारला। आईच्या मिठीत शिरून तिच्या प्रेमाने ओथंबलेल्या, खरंच आहे, आईचं आणि मुलीचं नातंच वेगळं असतं। अलगकार हेमा, आई आणि मुलगी आणि त्यात विवाहित स्त्री म्हणजे विवाहित मुलगी, तिचा आईबद्दलचा असणारा ओढा हा तुम्ही अचूक टिपलात, अचूक मांडणी केली, खूपच छान। येईल येईल, आई भेटेल, आणि आईच्या मिठीत शिरून, आईच्या कुशीत शिरून, मिठीत म्हणण्यापेक्षा सुद्धा कुशीत शिरून चांगल्या चांगल्या जुन्या आठवणींच्या गप्पा टप्पा होतील, खूप छान। वळ या पुढच्या अलगकडे, अमरावती येथून अलगकार प्रतिभा पिटके लिहितात, गृहितावर आधारलेलं नातं तिला आवडत नव्हतं। एकदा निघाली बाहेर निखळ नातं शोधायला, हत्त

होऊन परतली, खोट्या सांत्वनाला कंटाळून। अलकर प्रतिभा, तुमची प्रतिभा अफाट आहे। का म्हणतो मी, कारण तुम्ही अलकमध्ये पण काव्यात्मकता साधलेत, नादमयता साधलेत, गेयता तुमच्या अलकमध्ये आलेली आहे आणि म्हणून तुमची अलक अधिक तरल झाली, अधिक लहरी त्या अलकमध्ये निर्माण झाल्या। विषयाचे त्या ठिकाणी त्याचबरोबर ज्ञान किती सखोल असावं याचा विचारच तुम्ही या अलकमधून मांडलात। काही वेळेला आपल्याला रक्ताच्या नात्यापेक्षा दुसरं नातं म्हणजे मानलेलं नातं आवडतं, असावं ते नातं श्रेष्ठ असतंही, पण काही वेळेलाच असतं असं आपण म्हणायला हवं। रक्तातल्या नात्यामध्ये ओलावा आपण निर्माण करायचं बऱ्याच वेळेला हे आपण विसरतो। रक्तातल्या नात्यामध्ये त्या ठिकाणी गहिरेपणा आपण आणायचंय हे आपण विसरतो। आपण वाट पाहतो पहिले आप आणि त्याच्यात गाडी बऱ्याच वेळेला निघून जाते, या गोष्टीचा विसर आपल्याला काबरं पडतो। ऐकूया पुढची अलक। पुणे येथील अलककार सौ रसिका योगेश तुपे लिहितात, लाईट नाही, खालून पाणी आणावं लागतंय, फार हालत चलत माझे, चिडून ती बोलत होती। त्यावर तो म्हणाला, नळ चालू ठेवून काम करताना तुलाच मजा येत होती ना। अलकर रसिका, हॅट्स ऑफ, मानाचा मुद्दा तुम्हाला। का मुद्दा सांगतो तुम्हाला, की त्याने एका वाक्यात सांगून टाकलं की जल है तो कल है, पाणी हेच जीवन का म्हणतात, याचा मतीचा अर्थ तुमच्या ते शेवटच्या वाक्यात आला। आणि खरंच आहे, जेव्हा असतं त्याला आपण उपसतो, फक्त पाणीच नाही पैसा, नातेसंबंधांकडे सुद्धा आपण काक दृष्टीने पाहतो, नातेसंबंधाला सुद्धा गालबोट लावतो, मैत्रीमध्ये सुद्धा काही काही आपण बऱ्याच वेळा प्रतारणा करतो आणि मग त्याचे परिणाम नंतर वाट बघण्यामध्ये जातात आणि त्यातच आपली वाट लागते, असा दमदार विचार अलकार रसिका तुम्ही मांडलेला आहात, खूपच छान। वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले अक्लूजेतून अलकारचं रूपमती पांडुरंगराव देशमुख। अलकार रूपमती लिहितात, वहीत सुकलेला गुलाब पाहून तिला तो दिलेल्या दिवसाची आठवण झाली आणि आठवणीच्या सुगंधात ती नव्याने दरवळून गेली। वा वा वा, अलकार रूपमती मस्त, मला ही अलक सुवासिक वाटली, मला ही अलक अतिशय आवडली। या अलकमध्ये एक वेगळ्या प्रकारचं मार्दव आहे, वेगळ्या प्रकारचं आर्जव आहे। या अलकमधून त्या ठिकाणी आठवणी किती महत्वाच्या आहेत, आठवणीतला सुगंध किती महत्वाचा आहे, आठवणींमुळे आपण कसे हुरळून जाऊ शकतो आणि त्या त्या दिवसाच्या आठवणी त्या त्या दिवसाला किती सुंदर बनवतात, आकर्षक बनवतात, अलकार रूपमती खूपच छान। ऐकूया मुंबई येथील अलकार सौ शीतलादेवी कुलकर्णी सुनील कुलकर्णी लिहितात, माफ करा, अलकार सौ शीतलादेवी सुनील कुलकर्णी लिहितात, अपंग मुलगी जन्मली म्हणून सर्व तिला वाईट बोलत होते, पण आज तीच मुलगी पॅराऑलिम्पिकमध्ये विजय होऊन देशाला पदक मिळवून देण्यात पुढाकार घेत होती, हे पाहून तेच लोक आता तिचे अभिनंदन करत होते। धन धनाधन अलकार शीतलादेवी, तुमचंही अभिनंदन। कारण का हिरवतो आपण, का टोमणे मारतो आपण, टक्क्या टोमण्या मारण्यामध्ये टक्के टोमटे सहन करण्यामध्ये आपलं आयुष्य जात असतं आणि मग एखादीच व्यक्ती असते जी यातून सही सलामत बाहेर पडते आणि आयुष्य घडवते आणि पॅराऑलिम्पिकमध्ये विजयी झालेल्या त्या मुलीला मानाचा मजला। फक्त एक गंभीर प्रश्न इथे आहे की ती मुलगी पॅराऑलिम्पिकमध्ये विजयी झाली म्हणून आपण तिला मानाचा मुजरा देतोय, म्हणून त्या ठिकाणी आपण अभिनंदन करतोय, त्या मुलीने काहीच कर्तृत्व गाजवलं नसतं तरी सुद्धा ती माणूस आहे हा विचार आपण कधी करणार, आणि ती दैवीच लीला आहे हा विचार आपण कधी करणार। वैगुण्य तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये असतं, कमतरता तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये असते, मी तर म्हणतो असा विचार करणारी माणसं वैचारिकदृष्ट्या पंगू नाहीत का, आहेतच। वळ या पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अलकार सौ क्षितिजा कुलकर्णी यांनी। अलकर क्षितिजा, तुम्ही आजारी होता असं कळलं, नियमितपणे काळजी घेत राहा, आजारी पडू नका, कारण तुम्ही आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी अलक लिहून वेगवेगळ्या गोष्टी सतत सांगत असतात, गोष्टींचं महत्व सांगत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे संदेश दर 15 दिवसानंतर तुम्ही देत असता, शिवाय तुमची मुलगी अलकर भार्गवी सुद्धा लिहित असते। आणि मग तुम्ही आजारी पडलात तर काही दिवस त्या ठिकाणी तुम्ही काय कराल, विश्रांती घ्याल,

आमचं अपरिमित असं नुकसान होईल ते टाळायचं, म्हणून तुम्ही आजारी पडणं आम्हाला अजिबात आवडणार नाही. अलकर क्षितिजा लिहितात, जागा ज्या जागेचं सोनं केलं होतं तीच जागा मातीमोल झाली. अलकर क्षितिजा, थोडासा गोंधळ उडाला माझा, म्हणून एक मोठा पॉज घेतला. ज्या जागेचं सोनं केलं होतं तीच जागा मातीमोल झाली. मग ती जागा मातीमोल का झाली आणि ज्या जागेचं सोनं केलं होतं आता त्या जागेसाठी आपापसात लोक भांडायला लागलेत, म्हणून त्या ठिकाणी त्या जागेवर आता स्टे आलाय, त्या जागेचं आता काहीच होऊ शकत नाही म्हणून ती जागा मातीमोल झाली, ती जागा त्या ठिकाणी जिथे तिथे जे काही होतं ते उद्ध्वस्त झालं म्हणून ती जागा मातीमोल झाली, त्या जागेमुळे त्या ठिकाणी खून झाले मारामाऱ्या झाल्या म्हणून ती जागा मातीमोल झाली. खरंच अलकर क्षितिजा, तुमची अलक असते छोटी पण गोष्ट सांगते मोठी, अलक असते लहान आशय मात्र महान. अशा प्रकारची तुमची अलक, तुमच्या या आगळ्या वेगळ्या अलकला मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलककडे. अंबाजोगाईतून अलककार भारतकर बीटी लिहितात, नेहमी सर्वांशी प्रामाणिकपणे परखडपणे वागणारा तो, त्याचा हाच स्वभाव त्याचा मोठा दोष ठरला. तिचे शब्द ओठावरच झेलून तो क्षणाचा पूर्णत्वास न्यायचा. दिवसेंदिवस शब्दांचं ओझं वाढतच चाललं, त्या ओझ्याखाली ओठासह मनही दबून गेलं. अलककार भारतकर, म्हणजे मी काय म्हणू शकत नाही, प्रत्येक 15 दिवसांत तुमची अलग एक उंचीवरचा विचार घेऊन येते. तुम्ही जे अनुभवता शिक्षण क्षेत्रामध्ये, तुम्ही जे अनुभवता, तुम्ही सभोवताली जे पाहता त्याला तुम्ही शब्दांकित करता, शब्दबद्ध करता आणि ते वलयांकित झालेली अलग आमच्यापर्यंत पाठवता. खरंच प्रामाणिकपणे पण परखडपणे वागणारा तो, हा त्याचा स्वभाव मोठा दोष का ठरेल? कारण तिचे शब्द ओठावरच झेलून तो क्षणाचा पूर्णत्व न्यायचा, अर्थात मग तो प्रामाणिक आणि परखड कसा? शब्दांचं ओझं का वाढलं? म्हणजे सर्वांची प्रामाणिकपणे वागत असेल तिच्याशी मात्र त्याला जमलं नसेल, याचा अर्थ दोष त्याच्या स्वभावाचा नाहीये. तर दोष हा त्याच तिच्याबरोबर असण्याच्या ऋणानुबंधाचा आहे, त्याच्या तिच्या नात्याचा आहे, तिच्या त्या ठिकाणी त्याला समजून घेण्याच्या वृत्तीतला आहे. तिने त्याला कधी समजून घेतलं नाही आणि तो तिच्यासाठी मात्र इतरांसारखा राहिला नाही, या वृत्तीत मला वाटतं दोष आहे आणि आपण तो विचार करणं अधिक गरजेचं आहे. वळूया पुढच्या अलककडे. यवतमाळमधून आपल्याला अलक पाठवली आहे अलककार सौ आरती जाजूरकर यांनी. ती प्रसन्न मनाने आजची पाठ अनुभवत होती. आज बऱ्याच दिवसाने आरशासमोर उभं राहून ती स्वतःचं प्रसन्न रूप न्याहाळू लागली. मन हळूच भूतकाळ डोकावलं. कोणाची तरी मनाची कुरूपता तेव्हा तिच्या सौंदर्याला भोवली होती. अलककार आरती छान आहे, मस्त आहे, विचार करायला लावणारी अशी तुमची अलक आहे. म्हणजे या अलक मधून तुम्ही बरंच काय काय सांगण्याचा प्रयत्न केलात. आपण प्रसन्न राहावं, रोज प्रसन्न राहावं, आरशासमोर न्याहाळत असावं, स्वतःशी बोलावं, हितकूच साधावं, मनगूज साधावं, अगदी मनसोक्त गप्पा माराव्यात तासनतास आपल्या प्रतिबिंबाशी, आणि आपल्याच प्रतिबिंबाला प्रश्न विचारावं आधीचं झालं गेलं का विसरता येत नाही. अलककार आरती खूप छान. ती कुरूपता, मनाची कुरूपता कोणाची तरी भावली असेल, भोवली असेल, भोवली भावली नाही तर ती कृपया आपण त्याचा अधिक विचार न केलेला बरा. ऐकूया तालुका जिल्हा पालघर येथून अलककार सौ दीपाली दिलीप पिंपळे लिहितात, रात्री उशीरा रस्त्यावर झपाझप पावलं उचलताना मागे 4-5 पावलांच्या चावलीनं घाबरल्या तिला, ताई घाबरू नका सावकाश ना या शब्दाने धीर आला. अलककार दीपाली, मला सुद्धा या शब्दाने धीर आला, कारण मला असं वाटत होतं आता तिच्यावर प्रसंग गुजरतो की काय, पण एकटी मुलगी संधी नसते, एकटी मुलगी तिची सुरक्षा करण्यासाठी संधी मिळालेली असते, हा विचार करायला लावणारी तुमची अलक आहे. आणि तुमची अलक भावली बरं का, पण नियमितपणे पाठवत नाही म्हणून त्या ठिकाणी थोडंसं वाईट वाटतं. वळूया मुंबई येथील अलककार जयश्री चौधरी लिहितात, दोष कुणाचा? आळशीपणाने त्याचा पुरता ताबा घेतला होता, जणू त्याने लेखणीशी फारकतच घेतली, पण आज त्याचा लिहितात प्लास्टरमध्ये आहे आणि तो देतोय नशिबाला दोष. अलककार जयश्री, कशाला नशिबाला दोष द्यायचा? करंट आहे आळसपणा, आणि आळसपणाला दोष दिला पाहिजे. आळसाने त्या ठिकाणी सगळं केलेलं आहे, आळसामुळेच तो मागे पडलेला आहे, आणि आळसामुळे मागे पडला म्हणून त्याचा हातही प्लास्टरमध्ये गेला, आणि म्हणून त्या ठिकाणी आता ते लिहिता येत नाही.
पण आता रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्ड टायपिंग आहे, व्हॉइस टायपिंग आहे, आता त्यांनी त्याचा विचार करायला काही हरकत नाही. अर्थात तुम्ही हा विचार त्याच्यापर्यंत पोहोचवा की आता लिहिलं नाही तरी चालेल, रेकॉर्ड टायपिंग कर आणि त्यातून त्या ठिकाणी विचार मांड. पण विचार मांडत राहा, वा व्यक्त वा सशक्त, कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पुढे यावात, आनंदी राहा, आनंद लुटा. अल्पशी विश्रांती घेतो आणि आरजी जगदीश परत.

0: आज बन धन के
1: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
2: जैसा अन्न वैसा मन, तो तामसिक भोजन का पर्यावरण पे तो असर हो रहा है, लेकिन तामसिक भोजन का हमारे मन पर क्या असर हो रहा है? अगर उस भोजन में नफरत की, क्रोध की, दर्द की ऊर्जा है, तो हमारी मन की स्थिति भी वही हो जाएगी उसको ग्रहण करने के बाद। तो अगर आज हम सिर्फ दो प्रतिज्ञा ले, एक हमारा अन्न सात्विक हो और दूसरा हम सिर्फ आज एक संस्कार का त्याग करें, वो है क्रोध, तो सही मायने में हमने आज इस यज्ञ में आहुति डालकर विश्व में शांति लाने की सेवा की, वो सच्ची सेवा है।
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
3: रेडियो प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्हें ऐकत आहात रेडियो पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजी जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 1 मार्च 2026 आणि तुम्ही ऐकत आहात अलगची झलक प्रयोग क्रमांक 193 200 सात कमी। आतापर्यंत एकापेक्षा एक छान मस्त रुबाबदार बहारदार जानदार आणि विशेष म्हणजे आशयाने ओथंबलेल्या अत्यंत रसाळ अशा अलग माझ्या लाडक्या अलगकार मित्रांनी पाठवलेल्या। आता अर्जी जल्दी सुवळतोय पुढच्या अलगकडे जी आपल्याला पाठवले। अलगकार हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाळे। अलगकार अमरदीप लिहितात, तिला 104 ताप होता, सारं घर तिच्यासाठी जागा होतं, आज तिने त्याच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। अलगकार अमरदीप, मला खात्री आहे तुम्ही कोणत्या तरी घटना प्रसंगाला अनुसरून ही अलग लिहिली असाल, पण ही अलग सार्वत्रिक आहे, सार्वकालिक आहे, सगळ्यांना पटणारी अशी आहे। म्हणजे 104 ताप असताना, म्हणजे जीवन मृत्यूच्या लढ्यामध्ये संघर्ष करत असताना ती त्या ठिकाणी नक्कीच सारं घर तिच्यासाठी जागा होतं, सारं घर तिच्यासाठी जागा असताना ती मात्र बरी झाल्यानंतर त्याच्यावर जाण्याचा निर्णय घेते। ज्याने तिच्याबरोबर प्रतारणा केलीय, ज्याने तिचा विश्वासघात केलाय, किंवा जो तिला त्या ठिकाणी सांगण्यासाठी आता थांबलेला नाहीये, जो तिची व्यवस्था करत नाहीये, जो तिच्या बरोबर नाहीये, ज्याने तिची काळजी घेतलेली नाहीये, अशाबरोबर ती जागा निघाली, त्याने प्रतारणा करूनही हिने मात्र आपल्या घरच्यांशी केलेली प्रतारणा, घरच्यांचा केलेला विश्वासघात हा अधिक भयावह आहे असं आरजे जगदीशला वाटतं। 104 ताप असताना घरच्यांनी तुझ्यासाठी जे केलं किंवा तुला आतापर्यंत घरच्यांनी जे सहकार्य केलं त्याच्यावर जाताना हा विचार तुझ्या मनात शिवलाही नाही, मला वाटतं नात्याचा एवढा मोठा अपमान दुसरा कुठेच असू शकत नाही। वळूया पुढच्या अलगकडे। लातूर येथून अलगकार प्रभा वाडकर लिहितात, दागिना ती खूप सुंदर होती, वयाच्या मानाने आपल्याला फार लवकर चष्मा लागल्याचं पाहून खट्टू झाली आणि नेहमी नाराज राहू लागली। 4 वर्षाचा तिचा मुलगा चिंटू म्हणाला, मम्मा चष्मा हा डोळ्यांवरचा दागिना असतो ग। वा वा अलगकार प्रभा, अप्रतिम प्रभा आहे, मला मम्मा चष्मा डोळ्यांवरचा दागिना असतो ग हे वाक्य अधोरेखित करून ठेवा असं वाटतंय। किती सुंदर, आणि तेही 4 वर्षाचा मुलगा म्हणाला, म्हणजे डोळ्यांची निगा राखण्यासाठी, डोळे जास्त दिवस चांगले राहावेत यासाठी सौंदर्यापेक्षा जास्त

महत्वाचं आहे ते म्हणजे अधिक महत्वाचं आहे ते म्हणजे आपली नजर, ते म्हणजे आपले डोळे. आणि डोळेच उघडले त्या 4 वर्षाच्या मुलाने, त्या 4 वर्षाच्या मुलाला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. वळ या पुढच्या अलकडे. नागपूर येथून अलंकारचं स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात सन्मार्ग. तो वर्गात नेहमीच वह्या, पुस्तके आणि पेनची चोरी करायचा. परिस्थिती अतिशय दयनीय, पण अभ्यासात हुशार असल्यामुळे शाळेने त्याला दरवर्षी हे सगळे साहित्य मोफत द्यायचे ठरविले. अलंकार स्वप्न इथेच अलग तुमची संपली. शाळेने एका दगडात 2 पक्षी मारले हे अगदी बरोबर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, शाळेला मानाचा मुजरा द्यायला हवा. कारण शाळेने काय केलं माहितीये का, एका हुशार आदर्श विद्यार्थ्याला स्वतःच्या नजरेतून नंतरही त्या ठिकाणी पडता येणार नाही याची काळजी घेतली आणि त्याला हवं ते योग्य वेळेला त्यांनी दिलं, जेणेकरून तो आपलं आयुष्य आता मस्त जगू शकतो, छान जगू शकतो. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलककडे. जी आपल्याला पाठवले मुंबई येथून, माफ करा पुणे येथून, अलककार तो निलिमा शेंडे यांनी. अलककार निलिमा लिहितात, त्याची नोकरी फिरस्तीची असल्याने त्याने आयुष्यभर घर ते नोकरीचे ठिकाण असा प्रवास केला. निवृत्तीनंतर आईवडिलांची काळजी घेत दवाखान्याचा प्रवास केला. त्याचा जीवन प्रवास कधी संपला हे त्यालाच कळले नाही. अलककार निलिमा खरंच आहे, आपला प्रवास आणि आपलं जीवन, आपला प्रवास आणि आपलं तरीकडची दगदग याच्यात आपलं आयुष्य कधी जातं. आणि त्यात फिरतीची नोकरी असते आणि फिरस्तीचं त्या ठिकाणी काम असलं की अशा प्रकारचे अवस्था आपल्या आयुष्याची वारंवार होत असते. आणि मग आपलं आयुष्य कधी संपलं, जीवन प्रवास कधी संपला हे खरंच कळेनासं होतं, हे कळत लक्षातही येत नाही. वळू या पुढच्या अलककडे. जे आपल्याला पाठवले होमगाव सातारा येथून अलककार रघुनाथ आनंदराव भिसे यांनी. अलककार रघुनाथ लिहितात, तिच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता. रोज एक गुलाब पाठवून प्रेम व्यक्त करत होता. तिला ठाऊक नव्हते की गुलाब पाठवणारा कोण आहे. रोज गुलाब घेऊन येणाऱ्या छोट्या मुलाकडे तिने निरोप दिला की मला गुलाब देणाऱ्या मुलाला भेटायचं आहे. आनंदाच्या भरात तो त्याच दिवशी हे जग सोडून निघून गेला. अलककार रघुनाथ, वेळेत प्रेम व्यक्त करायला हवं हे सांगणारी तुमची अलक आहे. वेळेमध्ये प्रेम व्यक्त न केल्यास अशा प्रकारचं मरण पदरी पडू शकतं हे सांगणारी तुमची अलक आहे. प्रेमभंगाची, अपेक्षाभंगाची ही तुमची अलक आहे. प्रेमामध्ये वेळ महत्वाची असते, जीवनातही वेळ महत्वाची असते. अन्यथा अशा प्रकारे वेळ निघून जाते आपलीही आणि समोरच्याचीही. गुलाब पाठवण्याच्या ऐवजी, मुलाकडून पाठवण्याच्या ऐवजी थेट त्यांनी दिलं असतं. म्हणजे मला इथे प्रख्यात्र्यांचा प्रेमाचा गुलकंद विडंबन काव्य आठवतं. तोंड आंबले असेल ज्याचे प्रेम निराशेने, प्रेमाचा गुलकंद तयाने चाटून हा बघणे. हा प्रेम म्हणजे तो रोज गुलाब द्यायचा, ती रोज घ्यायची. त्याने शेवटी मनाचा हिय्या करून, ठिय्या करून विचारलं की माझं गुलाब रोज घेतेस पण होकार नकार काहीच कळवत नाहीयेस. तेव्हा ती आत गेली, तिने त्या ठिकाणी गुलकंद केली, बरणी आणली आणि म्हणाली मी तुमचे गुलाब वाया घालवलेले नाहीत. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच किती दमदार अशा प्रकारचं अलक लेखन तुम्ही करता पहा. अलककार रघुनाथ खूप खूप धन्यवाद. ऐकूया वारजे पुणे 58 येथून अलककार अंबादास ठाकूर लिहितात, त्याने प्रसारणा केली. तिच्या सौंदर्याचा, निस्तीम प्रेमाचा घोर अपमान होता. तिने झालेल्या अपमानाचा सूड म्हणून एका व्यावसायिक मित्रासोबत सूड जुळवले. याची किंमत तिला तिच्या किशोरवयीन मुलाचा विश्वास कायमचा गमावून चुकवावी लागली. अलककार अंबादास, आपलं जे विवाहबाह्य संबंध असतात त्याच्यावरचं समयोचित भाष्य म्हणजे तुमची अलक आहे. आपण आपल्याच मनातून कसे उतरू शकतो आणि आपल्या मनातून उतरलो नाही तर आपल्या मुलांच्या नजरेतून आपण उतरलो तर त्याचे काय दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात हे सांगणं तुमची अलक आहे. तुमची अलक म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे विवाहबाह्य संबंधांवर ओढलेले ओरखडे आहेत, सणसणीत चापकाचे फटके आहेत. धन्यवाद अलककार अंबादास, अशा प्रकारचे अलक पाठवत राहा, लिहित राहा. वळूया पुढच्या अलककडे. राजगुरुनगर पुणे येथून लिहितात डॉक्टर सौ नीलांबरी गाणू. 100 वर्षाच्या आजीच

जीव काही जात नसतो, हॉस्पिटलमध्ये तळमळत असते, सगळ्यांचे प्रयत्न थकतात. छोटा 5 वर्षाचा नातू एक वस्तू तिच्या हातात आणून ठेवतो, त्यामुळे चेहऱ्यावर मंद स्मित तळळते आणि जीव पंचतत्वात विलीन होतो. सगळे तिच्या हातातली ती वस्तू पाहतात तर ती असते कॅडबरी. हलक्का निलांबरी. कोणाचा जीव कशामध्ये गुंतला असेल, कशामध्ये अडकला असेल, काहीच सांगता येत नाही. मला गोलीदांची माचीवरला बुधाही कथा आठवली की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या बुधाला आपल्या गावाला जाऊन मरायचं असतं, त्याशिवाय त्याला मृत्यू नसतो, त्याशिवाय त्याला आजारपणातून मोकळी काही नसते. ती मोकळी ते जीवन अत्यंत महत्वाचं असतं. बरं, मी तुमच्या अडकबद्दल काय बोलणार, खरं सांगायचं तर मी तुमच्यासमोर पामर आहे. अगदी छोटासा असा तुमच्या समोरचा मी एक चातक पक्षी म्हणाल तरी चालेल. तुम्ही खूप छान लिहिता, तुम्ही खूप छान मांडता, आणि नुसतं मांडता नाही तर तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगत असता की जेणेकरून आम्हा ऐकणाऱ्या प्रत्येकाला एक नवीन संदेश त्यातून मिळत असतो. खरंच अलकप्रेमी रसिक श्रोते हो, बघा किती सुंदर, किती छान छान अलक आपल्या अलककार मित्रांनी पाठवले आहेत, आणि नुसत्या पाठवल्या नाही तर त्या मला ऐकवायला सांगितल्या आहेत, आणि त्यातून अतिशय सुंदर असा आशय मांडलेला आहे. लहान मुलाचं नातं, नातवंडांचं, आपल्या आजी आजोबांबरोबर असलेलं नातं किती सुंदर असतं याचं उदाहरण म्हणजे आत्याची अलक. प्रत्येक अलक मधून एक काहीतरी विषय, प्रत्येक अलक मधून एक काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न हा प्रत्येक जणांनी केलेला असतो असं आपण म्हणू शकतो. चला, आजच्या प्रयोगातील म्हणजे प्रयोग क्रमांक 193 मधील शेवटची अलक घेतोय आरजे जगदीश. ती अलक आहे अलककार जयश्री चौधरी, मुंबई. दोष कोणाचा? आळशीपणाने त्याचा पुरता ताबा घेतला होता, जणू त्याने लेखणीशी फारकतच घेतली. पण आज त्याचा लिहिता हात प्लास्टरमध्ये आहे आणि तो दोष देतोय नशिबाला. नशिबाला दोष? जयश्री चौधरी अलककार जयश्री खरंच आहे. नशिबाला दोष का द्यायचा? नशिबाला दोष देऊन त्या ठिकाणी गळा का काढायचा, रडगड का करायचं? आधी आळस होता, आळस होता म्हणून लिहिलं नाही. आळस नसता तर भरभरून लिहिलं असतं, आणि भरभरून लिहिलं असतं तर आज त्या ठिकाणी प्लास्टरमध्ये हात गेल्याचं दुःख वाटलं नसतं, आणि नशिबाच्या नावाने गळा काढण्याची काहीच आवश्यकता राहिली नसती. अलकप्रेमी रसिक श्रोते, खरंच एकापेक्षा एक भन्नाट अलक तुम्ही ऐकल्यात, एकापेक्षा एक सुंदर रसाळ अभ्यासपूर्ण अशा अलकची तुम्ही श्रवण केलं, आणि तुम्हाला नक्कीच या सगळ्या अलक आवडल्या असतील. तुम्हा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, अलकचे जनक डॉक्टर राजेंद्र वंशंपायन यांच्या अलक, अलककार मयुरेश देशपांडे, अलककार विश्वेश देशपांडे, अलककार हेमंत कुलकर्णी, वन्ये कुटुंबीय, अनेक नावं मी सांगू शकतो. खरं म्हणजे आमचे त्या ठिकाणी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आहेत अशा अलककारांच्या, क्षितिजा कुलकर्णी आहेत, कितीतरी नावं माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. सगळी नावं मी आता सांगत नाहीये. आत्ताच्या आजच्या ज्या अलक सदर झाल्या त्यातल्या बऱ्याचशा अलककारांच्या अलक अमरदीप नेहमी घटना घेतात, त्याच्यावर अलक लिहितात, अशा अनेक अलककारांच्या अलक खास करून नवीन अलककारांनी शिकण्यासाठी त्या ठिकाणी वापरा, आदर्श म्हणून त्या अलक वापरा, आणि त्यातून त्या ठिकाणी तुम्हाला नवं काहीतरी गवसेल, आणि मग छान तुम्ही लिहू शकाल. आमच्या अलककार निलांबरी गानू या तर चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहेत, सर्व प्रकारचं लेखन त्या करतात, आणि सर्व प्रकारच्या लेखनामध्ये त्यांच्या एक प्रकारचा दर्द असतो, वेदना असते, ती तुम्ही लक्षात घ्या, आणि तुम्हीही अशा प्रकारचं दमदार लेखन करा. इथे अलककार मित्रांनो, आर्य जगदीश तुमचा निरोप घेतोय, पण न चुकता पुढच्या रविवारी 8 मार्चला येईल. 8 मार्च बद्दल आत्ताच एक घोषणा करतो, या वेळेला 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त त्या दिवशीच रविवाराला आहे, म्हणून पुढच्या रविवारी अलग फक्त महिला मंडळांसाठी असतील, त्यामुळे पुरुष मंडळांनी यावेळेला विश्रांती घ्यायची, आणि महिलांना आपण व्यक्त होण्यासाठी, सशक्त होण्यासाठी आपण त्यांना पाचारण करू, निमंत्रित करू. आरजी जगदीश इथे थांबतोय, तुमची रजा घेतोय, पुढच्या वेळेला भेटू. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज आनंद.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार
1: नमस्कार
0: नमस्कार श्रोत्यांनो, कालच्या दरम्यान आज देखील आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट अभ्यासक लेखक स्वप्नील पोरे सर आहेत. आपण कालपासून संगीतकार आर डी बर्मन यांच्या संगीतमय कारकिर्दीचा आढावा त्यांच्याकडून ऐकत आहोत. आपण श्रोते ऐकत आहोत 107.8 रेडिओ पुणेरी आवाज आणि आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे बात पुराणी बरी सुहानी. पोरे सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: येत्या
0: 27 जूनला आर डी बर्मन यांचा जन्मदिन आहे, त्यानिमित्ताने आपण हा कार्यक्रम घेत आहोत. सर, आपण काल बोलताना 70 दशकापर्यंत आलो होतो.
1: बरोबर.
0: आणि 80 दशकाची आपण एक ओळख करून दिली होती की ते दशक जे होतं ते सुरुवात स्टार पुत्रांच्या आगमनाने झालं.
1: बरोबर.
0: आणि कुमार गौरवचा लव्ह स्टोरी असेल, संजय दत्त यांचा रॉकी असेल, किंवा आर डी यांच्या धर्मेंद्रचे चिरंजीव सनी देओल यांचा बेताबा, हा हे तिन्ही चित्रपट स्टार पुत्रांचे ज्यांना इस्टॅब्लिश होण्यासाठी संगीताची खूप मोठी मदत झाली आणि हे संगीत आर डी बर्मन यांचं होतं. 80च्या दशकामध्ये आणखी एक बदल चित्रपट संगीतामध्ये होत गेला, विशेषतः बप्पी लहरी यांचं आगमन झाल्यानंतर आर डी बर्मन यांना एक प्रतिस्पर्धी म्हणून तो उभा राहिला, कारण त्याच्या संगीताचा

0: ऑनर देखील पाश्चात्य संगीत हाच होता.
1: बरोबर.
0: आणि अशा वेळेला मात्र आरडी बर्मन यांनी पाश्चात्य संगीताला थोडस बाजूला ठेवून एक थोडं भारतीय संगीताकडे वळालेलं दिसते आपल्याला.
1: बरोबर.
0: विशेषतः घर सारखा सिनेमा असेल, बखेरा सारखा सिनेमा असेल, किनारा असेल, मासूम असेल, इजाजत असेल, यामध्ये अस्सल भारतीय संगीत आपल्याला आरडी बर्मन यांच्याकडून मिळालं. तर ह्या 80 दशकाच्या सुरुवातीच्या कालखंडाबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: एक असं म्हटलं गेलं की मैं सतजी तुलना होते हिंदी चित्रपट संगीताचं सुवर्णयुग आणि नंतरचा कालखंड. पण नंतरच्या कालखंडात पण आपल्याला जी ज्या मधुर रचना ऐकायला मिळाल्या त्याचा सर्वात मोठा वाटा आरडींचा आहे. ते विसरून आपल्याला चालणार नाही.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: विशेषतः मी सांगेन की राहुल देव यांची जोडी जी जमली जी आनंद बक्षीन बरोबर काही गाजलेले चित्रपट त्यांचे मजरू सुलतानपुरी यांच्यासोबत सुद्धा आहेत. पण एक ज्याला आपण म्हणू ताकदीचं संगीत देणारा कलाकार जी जी काही ठळक ओळख पुन्हा पुन्हा दिसावी लागते ते गुलजार यांच्या संदर्भात घडेल आपल्याला बघता येईल. खरं तर मेरे अपने पासूनच या दोघांचा प्रवास सुरू झाला असता. पण त्यावेळेला सलील चौधरीनं आधी संगीतबद्ध केलेलं होतं.
0: बंगाली सिनेमा त्यांचा होता. बंगाली बरोबर.
1: पण परिचय ज्याचा उल्लेख आपण कालच्या भागातही केला 1972 तो चित्रपट आणि तेव्हापासून हा जो गुलजार आणि आरडींचा एकत्र प्रवास सुरू झाला तो श्रोत्यांना अतिशय समृद्ध करणारा असा ठरला. आणि एक जर तुम्ही बघितलं तर गुलजार यांची गाणी ती रुढार्थाने आपल्याला चित्रपट गीता असं म्हणता नाही येणार.
0: खरं खरं
1: त्या आहेत भावगर्भ कविता.
0: खरं
1: आणि त्या कवितांना चाल लावणं ते किती आव्हानात्मक असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. खरं ज्या चित्रपटाचा तुम्ही उल्लेख केलात तो विषय तर अतिशय धाडसीच होता
0: त्या काळामध्ये
1: आणि लता मंगेशकर यांची सरस गीतं मैं आजकल पाव जमीन पर फार
0: सुंदर
1: सुंदर दिलं. जरी आता आपल्या बोलण्यात स्टार पुत्रांच्या पहिल्या चित्रपटांचा उल्लेख आहे.
0: त्याच्यापूर्वी मी एक आठवण तुम्हाला करून दिली. आंधी नायक सिनेमा आला होता आंधी ज्यामध्ये गुंजर आणि आरडी बर्मन यांनी अतिशय सुंदर कामगिरी केली होती.
1: इस मोर से जाते है किंवा तेरे बिना जिंदगी से
0: कोई शिकवा तो नहीं
1: एक माइलस्टोन ही हिंदी चित्रपट गाण्यांचा जर आपण विचार केला तर एक असे महिलाचा दगड ठरलेली गाणी आहेत.
0: हो हो हो
1: अगदी खरं आहे.
0: अगदी खरं आहे. आता तुम्ही स्टार पुत्रांबद्दल बोलत
1: होता. म्हणजे त्या चित्रपटांमध्ये ऍक्शन तर होतीच. बेताब असो रॉकी असतो पण गाणी अजून आपल्या लक्षात आहे.
0: हो हो हो हो.
1: बेताब मध्ये शब्बीर कुमार. शब्बीर कुमार त्या कारकिर्दीचा विचार केला तर सर्वात लोकप्रिय गाणी पूर्ण बेताब
0: खरं खरं
1: आणि पण बघितलं लता दीदीं बरोबरची. गुलजार यांच्या संदर्भात सांगायचं तर किती नावं ठेवायची म्हणजे आता आपण आंधीचा उल्लेख केला अतिशय तो सुयोग्य होता. खुशबू किनारा किताब आणि घर तर झालंच आपला आपलं बोलणं झालं. पण देवता सारखा चित्रपट और बेटे चर्च खूबसूरत आहे मासूम आहे आणि सर्वात ज्याला आपण म्हणू शिखर म्हणता येईल ते अर्थात मतभेद होऊ शकतात पण इतराच्यात की ज्यावेळेला संगीतापासून खऱ्या संगीतापासून हिंदी चित्रपट लांब गेले होते त्यावेळेला इजाजत आला आणि सगळं जादू करून गेला. तसं लोकदेशचा चित्रपट असेल किंवा नासुरुद्दीन असले तरी
0: सामान तुम्हाला पास पडा
1: आहे.
0: आरडी बर्मन चिडले होते ते म्हणाले उद्या तू टाइम सामान द्यायचे हे जण नागर आनंद शिरेला चालला म्हणशील तू. पण नंतर तुम्ही जे आशा तरी तिथे बसल्या आशा बसल्यानी बहुत जातीला प्रसंग आणि त्यातून त्यांना कळालं की छान गाणं होऊ शकतं.
1: बरोबर. आणि आपण म्हणतो ते बरोबर आहे की मी ह्या जोडीमुळे पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात एक माधुरी आलं.
0: माधुरी आलं अगदी बरोबर अगदी बरोबर. आणि मासूमची गाणी जी होती त्याला तर त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळालं होतं. त्याचा
1: फिल्मफेअर अवॉर्ड आरती मुखर्जींना 2 NNI कहाणीसाठी आणि एक संगीतासाठी
0: त्यात लता मंगेशकर सुंदर गाणं होतं तुझके नाराज नाही हूं मैं.

0: अनुभवशाली यांनी पण ते एक स्वतंत्रपणे त्याच्यावेळेला गाणं सोने ना एक कहाणी रेकॉर्ड झालं त्यावेळेला आर डी बर्मन आरती मुखर्जीनं म्हणाले की गाणे से कुछ हो जाएगा. त्यांना आरती मुखर्जीनं काही संदर्भ लक्षात आला नाही पण ज्यावेळेला फिल्मफेअर अवॉर्ड डिक्लेअर झाले आणि संगीतकार म्हणून राहुल यांना मिळाला आणि एक गायिका म्हणून आरती मुखर्जीना मिळाला. पहिला फोन राहुल यांनी आरती मुखर्जीना केला. दादा भाव ती अच्छा
1: असं या सिनेमात एक बालगीत देखील होतं लकडीची चाकरी त्या गाण्याला सुद्धा अफाट लोकप्रियता
0: अफाट लोकप्रियता आणि गुलजार यांची ती खासियत
1: अगदी अगदी
0: पारंपरिक सगळ्या कल्पनांना छेद देणाऱ्या रचना आणि तीच आपण म्हणूया की राहुल यांच्या संगीताच्या संदर्भातली खासियत म्हणता येईल. उदाहरण मी सांगतो की बंगाली संगीतकार म्हणा विशेषतः रवींद्र संगीताचा वापर तर बहुतेक जण करतात त्यांच्यामध्ये राहुल देव यांनी पण केला पण त्यांची कल्पकता बघा की रवींद्र संगीताला त्यांनी पाश्चात्य वाद्यवृंदाशी जोड दिली आणि फ्युजन केलं आणि ते फ्युजन तहसीलदार ठरलं. मी तुम बिन जाऊ कहा ते तारका मोसामध्ये गाणं असेल किंवा कटीपतन मधलं येशान नसतानी ते मूळ रवींद्र संगीतच आहे पण फ्युजन आहे वाद्यही आहेत. आणि आपण म्हणू की अभिजात भारतीय संगीत त्यांच्या संगीतात आपल्याला दिसतं. जॅज आहे, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व, युरोप इथले सूर आहेत.
1: आणि ह्या गप्पा आपल्या चालू जातील. मला आता ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी मला वाटतं आपण मासूम मधलं एक गाणं ऐकूयात. आपण
0: जरूर फार सुरेल गाणं आहे ते.

0: मेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। आज आपल्यासोबत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक श्री स्वप्नील पोरेसर आहेत, जे आपल्याला खूप आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी सांगतात, कारण त्यांनी एक पुस्तकच दिलंय एस डी बर्मन आणि आर डी बर्मन या दोघांवरती पुस्तक, त्यांचं खूप वाचकप्रिय असं पुस्तक आहे। पोरेसर पुण्याचं स्वागत आपलं। आणि आपण आता ब्रेकवर जाण्यापूर्वी राहुल देवरांच्या संगीतात करत असलेले वेगवेगळे प्रयोग आणि विविध प्रादेशिक असतील किंवा जगातल्या विविध संगीतांचा त्यांच्या संगीतावर पडलेला प्रभाव याच्याबद्दल तुम्ही बोलत होते।
2: बरोबर। एक आता त्यांच्या आरडीनी जी सगुगीता केली त्याचं एक काही म्हणजे जर तुम्ही आठवले तर तुम्हाला दिवे पण लक्षात येईल।
1: बरोबर बरोबर।
2: त्या समूह गीतामध्ये ताल आणि जोश हे सांभाळण्याचं कसं राहुल यांच्याकडे होतं।
1: खरं खरं।
2: एक वैशिष्ट्य म्हणजे की चित्रपटातल्या कलाकारांचा आवाज काही समूह गीतामध्ये वापरणं।
1: बरोबर, अगदी बरोबर।
2: त्यांचं वेगळेपण असं ठरलं। त्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला गाणं पाहिजे आणि ते सांगण्याचं पण कसब लागतं। अनामिका मधल्या बाहू मे चले आओ हे जे गाणं आहे, अगदी दबका आवाज, कुजबूज। राहुल देव लता दीदीने म्हणाले की सॉफ्ट ही गाणं आहे, नायिका चिडवते
1: त्या
2: पद्धतीने तुम्ही म्हणा आणि किती अविस्मरणीय झालं ते सगळं गाणं।
1: आणि तसंच जवानी दिवाणी मध्ये जाने जा जे गाणं आहे, जे गाणं आज ऑर्केस्ट्रावाल्यांना खूप लोकप्रिय असं गाणं आहे आणि त्यात आशा भोसले जो असा व्हॅम्प टाईप आवाज काढलेला आहे।
2: बरोबर।
1: तो म्हणजे आशा भोसलेच्या आवाजासाठी तर म्हणजे आरडीवर अगदी जान कुर्बान करायला टाकावं असं। म्हणजे तिसरी म्हणजे मध्ये आशा तर म्हणाले की दमले होते अक्षरशः ते आजा आजा जाताना किंवा कारवामधले गाणे असेल, तर आशा भोसले नंतर त्यांच्या आयुष्यात देखील आल्या आरडीवर।
2: बरोबर।
1: पण आशा भोसले आणि आरडीवर हा एक स्वतंत्र अध्याय होऊ शकतो।
2: अगदी।
1: हा काय सांगाल या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल?
2: आशा भोसलेंना त्यांचं जर आपण विशेष पाहिला, कारकीर्द पाहिली, त्यांना आवड

0: की नाविन्याची आवड आहे.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: आणि त्याच नाविन्यातून आशा भोसले ही वेगळी शैली अशी घडल्याचं आपल्याला दिसतं.
1: बरोबर बरोबर, अगदी बरोबर.
0: तिसरी मंजिलचा उल्लेख आपल्या कालच्या भागात झाला.
1: हो हो हो.
0: मैं आजा आजा मैं उपकार तेरा. तर ते ट्यून ज्या वेळेला आरडीने ऐकवली त्यावेळेला आशा भोसलेंना जाणीव झाली की अरे ही काही वेगळीच चीज आहे. राहुल देव म्हणजे रसायन आहे. आणि या दोघांना संगीताने एकत्र आणलं.
1: बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: आता कविता लोकांच्या ओठावर बसणं हे आपण कल्पनेच्या पलीकडचं आहे सगळ्यांच्या. पण गुलजारच्या इजाजत मधल्या कविता जणू त्या लोकांच्या ओठावर बसल्या. कचरा कचरा मिळती है हे होतच आहे. आणि आशा भोसलेंची एक स्वतंत्र शैली आहे की जी शैली ओपींच्या संगीतामध्ये ठळकपणे दिसली आरडींच्या बाबतीत आपल्याला झाल्याचं दिसेल. आणि आरडींची जास्तीत जास्त गाणी त्यांनी वेस्टर्न स्टाईलनी गायलेली आहे. कुठे कसा आवाज द्यायचा, कुठं कसं व्हायब्रेशन द्यायचं याचा विचार व्हायचा. याचं कारण पती पत्नीच्या नात्यापेक्षा पण हे मैत्र त्या दोघांचे जे होते संगीत हा या दोघांना जोडणारा
1: धागा,
0: त्यामुळे ती गाणी अधिक खुलून आली. आता पियाचू अब तो आजा हे आव्हानात्मक रचना आहे, संगीत रचना गाण्यासाठी. पण आशा भोसले अशा पद्धतीचं आव्हान स्वीकारायला नेहमीच तयार होत्या.
1: बरोबर बरोबर बरोबर.
0: त्यामुळे हे एक अद्भुत असं समीकरण ठरलं. म्हणजे पहिलं रॅप असलेलं मेरा नामे शबनम हरे राम हरे कृष्ण मधलं दमारो दम यादो की बारात मधलं चुराली आहे तुमने जो देखो, त्यानंतर ओ मारिया सागर मधलं सागर, जरी शीर्षगीत किंवा त्यात नसले आशा भोसले तरी हे गाणं अगदी त्यांच्या शैलीला अगदी शोभणारं बरोबर आरडी द्यायचे.
1: अगदी बरोबर.
0: आणि या दोघांच्या सतत चर्चा चालायच्या.
1: बरोबर.
0: दोघांनाही ज्याला आपण म्हणू रचना समृद्ध व्हायला गाणी सुरेल व्हायला सगळी कारणीभूत झालेली आहे.
1: अगदी बरोबर. अगदी म्हणजे एकमेकाला पूरक असे ती जोडी होती.
0: बरोबर.
1: त्यांनी ती अतिशय सुंदर गाणी त्यामध्ये दिली होती.
0: विशेषतः
1: 70 दशकातली आशाची जी गाणी आरडीकडे गायलेली आहेत भले म्हणजे आपल्या पारंपरिक संगीताशी नातं चांगल्यावी देऊन नसली त्यांनी वेगळं पण दाखवून दिलं होतं आपल्याला.
0: बरोबर.
1: हंगामा हो गयासारखं गाणं असेल किंवा आता तुम्ही कटीपासून मधलं जे गाणं म्हटलं ह्या सगळ्याला आशा भोसलेने एक वेगळी उंची दिली गाण्यांना.
0: बरोबर.
1: वेगळी उंची दिली.
0: त्यांच्या कारकिर्दीमध्ये राहुल यांचे वडीलही तितकेच उपयुक्त ठरले. कल्पना आहे की लाजवंती सारखा चित्रपट असेल किंवा बंदिनी किंवा आणखीन काही आशा भोसलेंनी त्यांच्याही रचनांना न्याय दिला. आणि राहुल यांच्या संगीताचा तर अगदी अविभाज्य भाग बनल्यासारखा होता आशा भोसले किशोर कुमार.
1: आणि सनमतरी कसम नावाचा जो सिनेमा त्याला फिल्मफेअर देखील मिळालं होतं त्यात देखील आशा भोसलेने जबरदस्त गाणी गायली होती त्यातली सुद्धा.
0: बरोबर आहे.
1: हा कमल हसन आणि मला वाटतं रिना रॉय त्यामध्ये यामध्ये होते.
0: त्याच होत्या
1: ज्यांची बहीण होती दरखा राय म्हणून जी यांची बहीण होती त्यांनी.
0: बरोबर.
1: आणि आरडीला त्याच्यासाठी देखील मला वाटतं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेले.
0: फिल्मफेअर अवॉर्ड तीनला मिळालं. एक मासूम एक सनम तेरी कसम
1: आणि
0: 1942 अ लव्ह स्टोरी.
1: हो हो हो. आता आपण आरडी बर्मन यांच्या प्रयोगशीलतेबद्दल बोलूयात की त्यांच्या संगीतामध्ये वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले होते. त्यांच्याकडे वादकांचा एक मोठा ताफा होता.
0: बरोबर.
1: आणि अतिशय सुंदर असे वादक त्यांच्याकडे होते की त्यांची प्रत्येकावर जर कार्यक्रम करायचा म्हणजे प्रत्येक वेगळा कार्यक्रम करायला लागेल आपल्याला.
0: बरोबर.
1: पण त्याच्यावर बोलणं तरी मला वाटतं परत ब्रेकची वेळ झाली. आपण ब्रेक वर जाऊ त्याच्या त्यामध्ये आपण कुठलं गाणं ऐकूयात आपण तुमच्या पसंतीचं सांगा आरडी बर्मन. कारण तुम्ही लेखक आहात आरडी बर्मन यांचा खूप अभ्यास तुमचा आहे. आरडी बर्मन यांचं कुठलं गाणं
0: इजाजत मधलं ऐकायचं बाकी आहे अजून.
1: हो इजाजत मधलं ऐकूया
0: कुठलंही चालेल.
1: अगदी अगदी. येस. आणि ब्रेक नंतर आपण त्यांच्या प्रयोगशीलतेबद्दल बोलूया.
0: नक्की.

0: अहुंदेव वर्मन तथा पंचम तथा आरडी वर्मन यांच्या संगीत कार्यकिर्दीबद्दल बोलत आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासक स्वप्नील पोरे सर आहेत. पोरे सर, आपण इजाजत मधलं गाणं ऐकलं, त्यामध्ये त्यांनी एक मोठा प्रयोग केला होता. शेवटा गायचेच गाणं गायलं, पण ते डेट वाटावं असं होतं, कपरा कपरा मिलती है वगैरे. तर असे अनेक प्रयोग त्यांनी आपल्या संगीतामध्ये केले होते. तर या प्रयोगांबद्दल आणि एकूणच आरडी बर्मन यांच्याकडे असलेल्या वादकांबद्दल काय सांगाल तुम्ही?
1: एक तर वादकांवर त्यांचा पूर्ण विश्वास असायचा.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: अनेकदा असं आपल्याला दिसतं की एखादी कल्पना दुसऱ्यांनी सुचवली तर त्याला श्रेय द्यायला मनाचं मोठे पण
0: नाही. म्हणजे अगदी यादवची बारात मधलं चिरालिया आहे जे ते अगदी म्हणजे दस आणि चमचा याचा वापर त्यांनी केला. त्यामध्ये
1: स्त्रीच्या दुकानात गेले तिथे मिळलं आणि त्याच्यातून तो ध्वनी निर्माण केला चमचा हे करून. मी सांगत होतो की एखाद्याच्या कल्पनेचं, चांगल्या कल्पनेचं श्रेय त्याला द्यायला मनात मोठेपणा लागतो. चित्रपट सृष्टीमध्ये कमी दिसतं, पण एखादा बदल म्हणा किंवा काही गाणं आणखीन उंचावर जाण्यासाठी काही सजेशन असतात ते सांगितलं तर एसडी राहुल देव अगदी मोकळ्या मनाने श्रेय द्यायचे. तो वाचकांचा विश्वास पण वाढायचा.
0: म्हणजे तुम्हाला सांगतो, आता मध्ये आम्ही अमृतराव काटकर म्हणून जे आता गेल्या वर्षी
1: मोठे
0: त्यांच्या आरडीवर म्हणजे सहाय्यक होते ते, त्यांनी वेगवेगळे वाद्य वाजले. पर्कशन जे प्रकार आहेत त्यातले बरेचसे वाद्य ते स्वतः वाजवायचे. त्यांनी त्या प्रदर्शन मधल्या गाण्याचा किस्सा सांगितला होता. त्यातलं जे रेसोरेसो नावाचं वाद्य आहे ते त्यांनी वाजवलं होतं. आणि एक त्यांनी फार गमतीशीर किस्सा सांगितला, त्याच्या गाण्यामध्ये तर चक्क म्हणे मला त्यांनी पाठवे झोपायला सांगितलं आणि माझ्या पाठवेचे रट्टे दिले म्हणून ह्या रट्ट्यातून जो आवाज निर्माण होतो तो एका गाण्यामध्ये वापरला होता.
1: अच्छा,
0: तर एक नाविन्यपूर्ण अधिकार हे सगळे होती, क्षमता सगळी होती.
1: खरोखर. आणि एक असं आहे की प्रयोग करायला ताकद लागते.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: प्रयोग करताना टीकेचे प्रहार झेल्याला तसं खंबीर असावं लागतं.
0: हो हो हो,
1: हे सगळं त्यांच्याकडे होतं.
0: हो हो हो हो.
1: आणि टिकायचं तर प्रयोगशीलता पाहिजे, तसं अष्टपैलूचं पण पाहिजे. त्यांच्याकडे होतं
0: अगदी अगदी
1: कारकिर्द दीर्घ राहिली आणि लक्षात राहणारी. फक्त लक्षात राहणारी अगदी योग्य शब्द नाहीये, कारण फार मोठा परिणाम घडवणारी, परिणाम करणारी अशी आहे. आपण मध्यंतरी उल्लेख केला की इतर संगीतकार पण आले तर त्यांना तशी स्पर्धा होतीच होती. आणि आपल्याला कल्पना आहे की हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रातली स्पर्धा ही अनेकदा गडीकापूर पण असते.
0: खरंय खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय.
1: राहुल देव नवीन काय करतायत याच्याबद्दल तर कमालीची उत्सुकता असायचीच असायची, पण प्रकरण इतक्या पातळीवर गेलं की त्यांनी त्यांच्या रेकॉर्ड रूम मध्ये केलेल्या चाली त्याला आधीच पाय फुटायला लागले गाणं बाजारात येण्याच्या आधी. म्हणजे किती धास्ती घेतली असेल स्पर्धा संगीतकारांनी आपण कल्पना करू शकू.
0: आरडी बर्मनचे संगीतातले प्रयोग असतील किंवा त्यांनी वादकांच्याकडून वेगळे म्हणजे दासू मनोहरी सारखे त्यांना सहाय्यक लागले आणि खूप चांगले त्यांच्याकडे भारतातले ख्यातनाम वादक त्यांच्याकडे होते. हा, तर या सगळ्यांचा छान वापर करून आरडी बर्मन यांनी आपलं संगीत दिलं होतं. आरडी बर्मन यांच्याकडे थोडासा आरोप देखील होते जर का आता तुम्ही ते त्यांच्या पसरलेले आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही छान देऊ शकाल अगदी. की म्हणजे असा आशा भोसले देखील म्हणाल्या होत्या एकदा की खरं तर आरडीने त्याची चांगली जी गाणी ती लता मंगेशकरांना दिली होती. थोडस वादग्रस्त विधान आहे थोडस
1: म्हटलं
0: तर रैना वितिजय सारखं गाणं असेल जे लताकडे गेलं होतं किंवा पहिलं गाणं त्यांचं आरडीकडे गायलेलं घर आजा घिर आजा हे गाणं असेल हे आरडीने लता मंगेशकरला दिलं. आणि थोडस खरंच देखील आहे की 80 पर्यंत आरडीनं सगळी चांगली जी गाणी होती ती लताच्या स्वाधीन केली.
1: घर पिक्चर मधल्या गाण्याचा उल्लेख खरोखर. आणि हे बोललं जात आहे खरंच आहे. आता गंमत बघा, पहिलं

0: त्यांचं जे रेकॉर्ड झालं ते लता दीदींच्या स्वरात झालं.
1: हो बरोबर.
0: घर आजा घेरा आहे
1: बरोबर
0: छोटे नबाब मधला.
1: हो हो.
0: आणि सुरेल अतिशय सुरेल असं गाणं.
1: बरोबर बरोबर.
0: तेव्हापासून आणि आपल्याला कल्पना आहे की त्यावेळेला सचिन देव यांच्या संगीतात दीदी गात नव्हत्या.
1: बरोबर. त्या काळात
0: पण राहुल देव दीदींना भेटून म्हणाले की मी स्वतंत्रपणे संगीत देतोय, पहिला पिक्चर मिळालाय. मेहमूदनी पहिल्यांदा विश्वास त्यांच्यावर टाकला.
1: बरोबर. अगदी
0: आणि हे पिक्चर दिला. तर दीदींना विचारलं ते म्हटलं की मी नक्की गाईन का नाही. आणि मग ते गाणं झालं. लता दीदी याच्या संदर्भात असं म्हणतात की कोणती चाल आश्रासाठी सुयोग्य आणि कोणती माझ्यासाठी याचं नेमकं भान राहुलकडे होतं.
1: अगदी बरोबर.
0: आणि एक विशेष खास असं शैलीत राहुल देव यांनी माझ्यासाठी गाणी बनवली. आणि खरंच आहे जर आपण त्या गाण्यांकडे नजर टाकली तर एकीकडे कटीपतंग मध्ये मेरा नाम शबनम हे जे गाणं आहे ते खास आशा शैलीचं गाणं आहे.
1: आशाच्या प्रकृतीला एक साजेचं गाणं आहे.
0: साजेचं गाणं आहे ते दीदींकडनं होण्याची तशी कल्पना आपण नाही करू शकत. पण ते शीर्षक गीत त्या पिक्चरचं कोई उमंग है ते अविस्मरणीय ठरलं दीदींच्या स्वरामध्ये.
1: बरोबर बरोबर बरोबर.
0: दीदींचंही अष्टपैलूत्व असं की आता बंगले के पीछे तेरी त्याच्यासारखं गाणं त्या अगदी सहज त्यांनी गाऊन गेल्या. त्या गाण्यात रंग भरले त्यांनी. परिचय मधला आपण उल्लेख केला होता दीदी नदीचा जुर्माना मधलं गाणं पहा सावन के झुले पडे.
1: अगदी बरोबर.
0: किंवा रैना भीतीजा आहे सामना आहे अमर प्रेम तर म्हणजे ती पुष्पा आणि आनंद बाबू या दोन व्यक्तिरेखा या आरडीनी पण अमर केल्या
1: त्यांच्या. अगदी खरं. अगदी खरं. अगदी खरं. आणि 80च्या दशकाच्या शेवटी दसरा नायक सिनेमा आला तर त्यात देखील त्या लतादाईंनी खूप छान गायलेले टायटल गाणं. तर मला वाटतं आपण आता ब्रेकची वेळ झाली आहे तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक आर डी बर्मन यांचं गाणं ऐकूया आणि नंतर कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण जाऊया.

0: आप सुन रहे हैं रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुण्याचा स्वागत। बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात आज आपल्या सोबत स्वप्नील पोरेसर आहेत आणि ज्यांनी आरडी बर्मन यांच्यावर एक मोठं पुस्तक लिहिलेलं आहे आणि जे खूप वाचनप्रिय झालेलं पुस्तक आहे। सर मला सांगा तुम्ही, आरडी बर्मन 85 सालानंतर आरडी बर्मन थोडेसे भारतीय चित्रपट संगीतातून थोडेसे बाजूला झाले आणि तरी या काळामध्ये त्यांचं इजाजत सारखा सिनेमा आला होता, सितारा सारखा सिनेमा आला होता, पण तसे थोडेसे बाजूला पडले होते। या काळात त्यांनी आशा भोसले सोबत एक दिल पडोसी है अल्बम देखील केला होता आणि नंतर 90s च्या दशकात परत संगीत चांगलं होऊ लागलं। त्यापूर्वी जे संगीताला वाईट काळ आला होता त्या संगीताला परत एकदा चांगल्या ट्रॅकवर आणून सोडण्याचं काम आरडी बर्मन यांनी 1942 लव्ह स्टोरी या चित्रपटातून केलं होतं की भारतीय संगीताला परत एकदा जुना सुवर्णकाळ आठवून द्यावा, इतकं सुंदर त्या चित्रपटातली गाणी होती। तर ह्या चित्रपटाबद्दल आणि आरडी बर्मनचा अखेरचा काळ जो होता याबद्दल काय सांगाल?
2: चित्रपट क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक शुक्रवार रिलीजची तारीख दिवस ते सगळं महत्वाचं असतं, बॉक्स ऑफिसवर काय होत आहे आणि एकेकाचा यशाचा काळ असतो तसा अपयशाचाही कालखंड अनुभवायला लागतो, त्यातून कुणीच तसं सुटत नाही।
1: बरोबर बरोबर।
2: राहुल देव यांचं दुर्दैव असं की ताकदीचं संगीत देणं ही त्यांची सतत देतच होते ते।

0: त्या उत्तर भारताचा हाच प्रॉब्लेम आहे की त्या काळामध्ये काय झालं, एकतर अमिताभ बच्चन राजकारणात गेल्यामुळं सिनेमे येत नव्हते अमिताभ बच्चन, राजेश खन्नाचा काळ मागे पडला होता आणि दोन चार वर्ष हे या काळामध्ये परत आपल्याकडे भारतामध्ये दूरदर्शन आल्यामुळं लोकांचा सिनेमाकडचा थोडासा ओढा कमी झाला होता.
1: बरोबर.
0: या दोन तीन गोष्टीची सरमिसळ अशी झाली की खूप चांगली गाणी बऱ्याच संगीतकारांची होती पण ती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही, कारण ते सिनेमाच पोहोचले नाही.
1: बरोबर. म्हणजे आता एक मला पटकन आठवणार गाणं आहे, रोज रोज आखोतले यासारखं गाणं, परिंदा मधलं सुरेश वाडकर यांनी
0: तुमसे मिलकर अगदी हे अतिशय सुंदर गाणं आहे तुमसे मिलकर.
1: परिंदा तसा चर्चित चित्रपट ठरला, अनेक चित्रपट कधी आले आणि कधी गेले, आरडीनी संगीत दिलेले, हे संपायला सुद्धा मार्ग राहिला
0: नव्हता. 1942 लव्ह स्टोरी यातलं एकूण एक गाणं खूप गाजलं होतं,
1: खूप गाजलं
0: म्हणजे भारतीय तुम्हाला म्हटल्यासारखं सुवर्ण काळाची आठवण झाली लोकांना परत एकदा. प्यार हुआ चुपके से असेल किंवा एक लड़की को देखा तो ऐसा लगा,
1: ऐसा लगा की पूर्ण ते मेलडी परत आली त्या सगळ्या ह्याच्यात. पण दुर्दैव म्हणजे ते पाहायला यश बघायला राहुल देव नव्हते. आणि काल मी उल्लेख बहुधा झाला निर्मात्यांकडून मिळणारं स्वातंत्र्य, निर्मात्याचा असलेला प्रगाढ विश्वास हा संगीतकाराला पण महत्वाचा असा ठरतो. तर विधू विनोद चोप्रांनी अगदी निश्चय केला होता, त्यांची प्रतिज्ञाच होती की संगीतकार मी म्हणून घेईन तर फक्त राहुल यांनाच घेईन, दुसरं मला संगीतकार नको. जर राहुल देव यांनी नकार दिला तर मी चित्रपट तो बनवणार नाही. हा जो विश्वास होता त्याच तो किती बळ देऊन गेला असेल त्या काळात आपण समजू शकतो.
0: खरंय खरंय अगदी खरं.
1: आणि एकाहून एक सुरेल गाणी, आणि अर्थात त्यात बंगाली लोकसंगीत किंवा रोंगीला सचिनदांचं घातलेलं आहे, हे आपल्याला प्रतिबिंब जरूर दिसतं. आणि ही सगळी मेलडी ताकदची होतीच राहुल यांची, त्यांना प्रतीक्षा होती ती योग्य त्या एक ज्याला चांगल्या चित्रपटाची की जो सर्वांगानी एक उंचीवर असलेला असेल, कथानक असेल, अभिनेते असेल, निर्माता, दिग्दर्शक, आणि ते तो सगळा योग 1942 लव्ह स्टोरी त्याच्यातनं आला. लता दीदी पण गायल्या पण त्या राहुल देव गेल्यानंतर ते रेकॉर्ड झालं गाणं. शीर्षक गीत नाही, मला आता शीर्षक गीत नव्हे, कुछ ना कहो
0: फार सुंदर गाणं आहे ते. आणि याच वेळेला आपला एक मुद्दा, एक छोटासा तुम्ही त्याबद्दल प्रकाश टाका की आरडी बर्मन हे स्वतः देखील गायक होते आणि त्यांनी देखील बरीच गाणी गायली होती, मेहुआ वेहुआ सारखं आणि सपना मेरा टूट गया खेल खेल में मधलं गाणं आशा भोसले बरोबर होतं. तर जसं सचिनने काही सिनेमांमध्ये गायले होते मोस्टली त्यांनी गाणी गायली होती, तसेच आरडी बर्मन यांनी देखील मोस्टली गाणी गायली होती. या किताब मधलं धन्य की आखो मे सारखं गाणं असेल जे स्वतः पंचम यांनी गायलं होतं आणि काही वेळेला त्यांनी तर आपला स्वर अमिताभ बच्चन यांना देखील दिला होता.
1: बरोबर.
0: पण असा प्रयोगशील संगीतकार ज्यानं एक वेगळी उंची भारतीय चित्रपट संगीतामध्ये निर्माण केली आणि मागच्या पिढीतले अनिल विश्वास असतील, सलील चौधरी असतील, त्यांनी देखील मुक्त कंठाने आरडी बर्मन यांच्या संगीताचं कौतुक केलं आणि असा संगीतकार वयाच्या 54 वर्षी, खरं तर गाण्याचं वेळ नाही, 1994 साली मला वाटतं आरडी बर्मन यांचं निधन झालं.
1: बरोबर.
0: आणि पण मला वाटतं स्वप्नील सर, आरडी बर्मन यांचं निधन जरी झालं ते मागची 25 वर्ष असतील, 30 वर्ष असतील, की आरडी बर्मन शिवाय कुठलाही कार्यक्रम परिपूर्ण होऊ शकत नाही.
1: अगदी खरं.
0: आणि पुण्यामध्ये तर एक ग्रुप आहे पंचम मॅजिक नावाचा, तर ते दरवर्षी आरडी बर्मन यांच्या जन्मदिनी कार्यक्रम करतात आणि विशेषतः
1: आणि महत्वाचा भाग
0: आयटी इंजिनियर्स आहेत आणि आरडी बर्मनच्या प्रत्येक गाण्याचा ते सखोलतेने अभ्यास करतात की प्रीलिउडला त्यांनी कुठली वाद्य वापरली, इंटरलिउडला काय वापरली, त्यांनी काय विचार केला असावा, तर असा रिसर्च सुरू झालेला आहे आरडी बर्मन यांच्या गाण्यात.
1: डोळे श्रोते तयार करणं मोठं काम आहे हे आणि पंचम मॅजिक ते करतं.
0: आणि म्हणजे आरडी हा किती काळाच्या पुढचा संगीतकार होता,
1: पुढचा संगीतकार आहे
0: आणि यातून आपण आरडी बर्मन याला नव्याने ओळख होती आपल्याला आरडी बर्मन यांच्या गाण्याची, त्यांच्या संगीताची, संगीतामागच्या अभ्यासाची त्यांच्या.

0: बरोबर
1: आणि
0: आपण एक ह्याचा एक उल्लेख केला की गायक आरजी बर्मन एक दोघांनी एक पथ्य असं पाडलं की सुरेल स्वर असून सुद्धा आणि संगीतकार म्हणून त्यांच्या अनेकदा आपण म्हणू शकतो की बघ किती गाणी गायची आम्ही ठरवू पण ज्या वेळेला प्रसंगाला उपयुक्त आहे
1: त्याच वेळेला
0: प्रसंगाची गरज आहे त्याच वेळेला दोघी गायली
1: अगदी बरोबर अगदी बरोबर
0: आता मेहबूबा सारखं गाणं पिया तू आप तो आजाता आहेच आहे अनोखी आंखों में आहे त्यानंतर आपल्याला आठवत असेल जमाने को दिखाना है दिल लेना खेल है दिल दार का
1: अगदी अगदी बरोबर
0: यम्मा यम्मा अजूनही माहिती आहे लोकांना
1: हो हो हो हो
0: तुमच्या जाणं मोहब्बत क्या है फार पण एवढी अशा मोठ्या संख्येने नाहीत गाणी हा एक सगळा भाग आहे आणि चांगला समतोल त्यांनी साधला आणि ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल त्यावर स्वतः गात लोकांना चकित पण केलं
1: अगदी अगदी बरोबर अगदी
0: मध्यंतरी म्हणजे आपण पुस्तकाचा माझ्या उल्लेख केला त्या संदर्भात मी आरती मुखर्जींशी एकदा बोलत होतो त्यांना फिल्मफेअर मिळालं मासूमसाठी त्यांचं वाक्य एक महत्वाचं मला वाटलं त्या म्हणजे प्रत्येक दिवस जसा जातोय त्या जाणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर राहुलदेव बर्मन यांच्या गाण्याची लोकप्रियता वाढतच चालली आहे
1: क्या बात है क्या बात है
0: हेच खरोखर असं आहे
1: मला वाटतं याच नोटवर आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलोय की जसा जसा काळ पुढे जाईल आरडी बर्मनचं संगीत आणखी लोकप्रिय होत जाईल
0: लोकप्रिय होत राहील ते कायम राहणार आहे
1: कारण हे संगीत मुळामध्ये होतच काळाच्या पुढचं संगीत
0: बरोबर
1: आणि अतिशय प्रयोगशील असा संगीतकार दुर्दैवाने वयाच्या 54 वर्षी आपल्यातून निघून गेला पण स्वप्नील सर तुम्ही आलात आणि इथं अतिश्य सुंदर रीतीने आणि ज्या गोष्टी आपल्या शिक्षकांना माहिती
0: आपल्यासारख्या मोठ्या अभ्यासकाबरोबर संधी लाभली हे मात्र भाग्य आहे आणि आपण एक चांगला कार्यक्रम त्यांना आदरांजली वाहण्याचा याचं माझ्यासह आरडींच्या प्रत्येक चाहत्याला नक्कीच समाधान आहे
1: हो हो आणि धन्यवाद स्वप्नील सर आपण पुन्हा एकदा असंच वेगळ्या एखाद्या निमित्ताने परत या कार्यक्रमात एकत्र
0: होईल
1: धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर
0: आभार थँक्यू

जमालो ओ बाबा हे जमालो हा हे जमालो ओ बाबा हे जमालो ओ मेरा प्यार मेरी जान कभी आजमालो।

नमस्ते, मी शैला भिसे स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे। तर मित्रांनो, मी बोलत होते कर्म श्रेष्ठ की भाग्य श्रेष्ठ याबद्दल, आणि तुम्ही ऐकत होतात की मी तुम्हाला 5000 वर्षाची कहाणी सांगितली की हे सृष्टीचक्र हे 5000 वर्षांचं आहे आणि त्यामध्ये 4 युग आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलयुग। सतयुगामध्ये आपण पाहिलं की श्री लक्ष्मी आणि श्री नारायण यांचं राज्य असतं, जिथे 8

जन्म असतात आणि आयुष्य हे 150 वर्षांचं असतं, कारण तिथे कर्म जे असतात त्यांचे श्रेष्ठ असतात, त्यामुळे त्यांचे पापकर्म होतच नाही, सगळेच त्यांचे पुण्यकर्म असतात. पुण्यकर्म पण म्हणता येणार नाही, पण अकर्म म्हणजे काहीच त्याचा न्यूट्रल इफेक्ट, पाप पण नाही होत आणि पुण्य पण नाही होत, ते त्यांच्या मागच्या जन्माची प्रालब्ध भोगत आहेत. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. त्रेतायुगामध्ये आपण पाहिलं की श्री राम आणि श्री सीता यांचं राज्य आहे, जिथे 12 जन्म असतात आणि तिथे एव्हरेज आयु असते 125 ते 100 वर्षापर्यंत. तर इथे आयुष्य कमी झालं कारण आपण 16 कलापासून 14 कला झालो. नंतर आपण थोडं पुढे जाऊया, द्वापर युगामध्ये आलो तर आत्म्याची बॅटरी आणखीन कमी झाली आणि त्यामुळे जन्म आपले वाढले. 12 पासून आपले 21 जन्म झाले. 21 जन्म झाले तर आपलं आयुष्य पण थोडंसं कमी झालं, आयुष्य आलं 90 ते 80 पर्यंत. आणखीन थोडा वेळ पुढे गेला, आपण कलियुगामध्ये आलो. कलियुगामध्ये आत्म्याची बॅटरी एकदम डिस्चार्ज झाली, एकदम थोडी राहिली, एकदम 10% राहिली आणि त्यामुळे बुद्धी भ्रष्ट झाली. कुठले कर्म श्रेष्ठ आहेत, कुठले पाप आहेत, कुठले पुण्य आहे आपल्याला समजत नव्हतं, त्यामुळे आपण आणखीनच तळागाळाला गेलो आणि एव्हरेज आपलं आयुष्य हे कमी झालं, म्हणजे अगदी 50-60 वर येऊन राहिलं. आणि आत्म्याची कला म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्या मनुष्यामध्ये 99 अवगुण असतील पण 1 किंवा 2 तर गुण असतील, तर अशा प्रकारे आत्म्याची कला ही कमी झाली. जसं आपण बघा, मोबाईल वापरतो तर मोबाईलला आपण काय करतो, पूर्ण चार्ज करतो आणि जेव्हा दिवसभर युज करतो तेव्हा ती पूर्ण संध्याकाळपर्यंत बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते. अशा प्रकारे आत्मा जेव्हा सतयुगापासून प्रवास करत करत कलियुगाच्या अंतिम शेवटीच्या वेळेला येते तोपर्यंत आत्म्याची बॅटरी ही संपूर्ण खाली होते, त्याला ईश्वराचा विसर पडतो. आणि जेव्हा कलियुगाच्या अंतिम वेळ, जसं गीतेमध्ये म्हटलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ह्या वेळेला जेव्हा ईश्वर स्वतः या सृष्टीवर येतात व आपला परिचय देतात आणि जेव्हा आपण त्यांना ओळखतो, साधारण तानामध्ये आलेल्या ईश्वराला ओळखतो व दिव्य ज्ञान आपल्या जीवनामध्ये अप्लाय करतो, तेव्हा त्या जन्माला, मनुष्य जन्माला दुर्लभ जन्म असं म्हटलेलं आहे. आता आपण पाहतो की पशु पंछी पण आपला संसार करतात, मुलांना जन्म देतात, त्यांना मोठं करतात, खाऊ पिऊ घालतात, उडायला शिकवतात, त्यांच्या पायावर उभं करतात. आपण काय ते वेगळं करतो? आपणही तेच करतो ना, संसार करतो, मुलांना मोठं करतो, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो आणि मग ते त्यांच्या मार्गाला निघून जातात. पण आपण कधी पाहिलं का की आपण आपली भौतिक प्रगती करतोय परंतु आत्म्याची उन्नती कशी करणार? तर आत्म्याची उन्नती तेव्हाच होते जेव्हा आध्यात्मिक ज्ञान म्हणजे ईश्वराचं ज्ञान प्राप्त होतं. नुसतं ज्ञान प्राप्त होऊन फायदा नाही, तर ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवतो तेव्हा आत्म्याची उन्नती होते आणि ईश्वराशी आपलं मिलन होतं. आत्म्याचं आणि परमात्म्याचं जेव्हा मिलन होतो, त्यांच्याशी आपला संबंध जोडतो, तेव्हा आपली उन्नती होते आणि त्या जन्माला दुर्लभ जन्म असे म्हटलं आहे. आपण आणखीन जाणून घेणार आहोत याबद्दल, त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेते. कुठेही जाऊ नका.

ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते रेडिओ शिवनेरी 90.4 FM आवाज तुमचा आमचा. तर मी सांगत होते की मनुष्याचा दुर्लभ जन्म म्हणजे ज्या जन्मामध्ये आपल्याला स्वतःचा परिचय प्राप्त होतो, ईश्वराचा परिचय प्राप्त होतो आणि पूर्ण ह्या सृष्टी चक्राचं ज्ञान जिथे प्राप्त होतं त्या जन्माला दुर्लभ जन्म असे म्हटलं जातं. आणि हा जन्म पुन्हा पुन्हा होत नाही, फक्त आणि फक्त पुरुषोत्तम संगम युगामध्येच होतो जिथे आत्मा आणि परमात्म्याचा संगम होतो. म्हणून भक्तीमध्ये पण म्हटलं जातं की जिथे नद्यांचा संगम होतो तिथे स्नान केल्याने उद्धार होतो. जर गंगा स्नान केल्याने पाप धुवून जात असतं तर आज जगात एवढे पाप वाढले असते का? भारतासारखा देश जो देवी देवतांची भूमी, संतांची भूमी, महात्म्यांची भूमी, तिथे आज किती पापाचार भ्रष्टाचार आहे. तर मनुष्याने सगळाच अर्थ आपल्या सोयीनुसार लावला आहे. शरीराला स्नान केलं तर शरीर स्वच्छ होईल, पण आत्म्याला शुद्ध स्वच्छ बनवण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे आणि ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवण्याची आवश्यकता आहे, तेव्हाच आपला उद्धार होईल. म्हणूनच भक्तीमध्ये पुरुषोत्तम महिन्याला खूप महत्व आहे. या महिन्यामध्ये खूप दान धर्म केलं जातं, सप्ताह पाठ केला जातात, पूजा अर्चा केली जाते, विशेषतः आत्म्याच्या उन्नतीकडे लक्ष दिलं जातं. कारण हा महिना प्रत्येक वर्षी येत नाही, तसंच हे पुरुषोत्तम संगम युग पण प्रत्येक युगात येत नाही. तीन युगानंतर चौथ्या युगाच्या अंतिम क्षणी हा पुरुषोत्तम संगम युग येतो आणि ह्या युगामध्ये मनुष्य श्रेष्ठ कर्म करून आपल्या श्रेष्ठ भाग्याची निर्मिती करतो. जेव्हा आपण साधारण तणामध्ये आलेल्या ईश्वराला ओळखतो व त्याला समर्पण होतो तेव्हा आपल्या श्रेष्ठ भाग्याचं निर्माण होतं. आता पहा, आज आपण मेहनत करतो, खूप बँक बॅलन्स ठेवतो का? कारण आपल्या रिटायरमेंटच्या वेळी तो कामी यावा आणि जेव्हा रिटायर्ड होतो तेव्हा त्याला यूज करतो. आणि एक वेळ अशी येते की ही जमा केलेली पुंजी कमी होऊ लागते, तेव्हा आपल्या मनामध्ये येते की अजूनही आपण स्वस्त आहोत, काहीतरी काम करू शकतो व आपली जमा पुंजी वाढवतो. ठीक अशाच प्रकारे पुरुषोत्तम मास ही एक बँक आहे ज्यामध्ये आपल्याला चांगल्या कर्माची, श्रेष्ठ कर्माची पुंजी जमा करायची आहे. कारण इथून जाताना हीच श्रेष्ठ कर्माची पुंजी आपण घेऊन जाणार आहोत जी आपल्याला आपल्या पुढच्या जन्मामध्ये उपयोगी येते. तर जेवढे चांगले कर्म तेवढा चांगला जन्म. आणि म्हणूनच जे आपण कर्म करतो ते खूप विचारपूर्वक बुद्धीचा वापर करून करायचे ज्यामुळे आपले पुढचे भविष्य उज्ज्वल होईल. जेव्हा कलियुगाच्या अंतिम समयी आपण ईश्वराला ओळखतो आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागतो, त्यांची आज्ञा काय आहे की नर तू ऐसी करनी कर जो श्री नारायण बने और नारी तू ऐसी करनी कर जो श्री लक्ष्मी बने. तर असं कर्म करण्याचं ज्ञान हे फक्त ईश्वराकडे आहे आणि ते ईश्वर येऊन आपल्याला ह्या सृष्टीवर देतात. आणि जेव्हा आपण ते आपल्या जीवनामध्ये धारण करतो तेव्हा आपण देवपद प्राप्त करतो. तर पुढे काय होतं ते आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी घेते एक छोटासा ब्रेक.

ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. पुरुषोत्तम संगम युगामध्ये ईश्वर आपल्याला शिकवण देतात की नर तू ऐसी करनी कर जो श्री नारायण बने और नारी तू ऐसी करनी कर जो श्री लक्ष्मी बने. म्हणजेच काय, तर असं कर्म करा ज्यामुळे तुम्हाला देवपद प्राप्त होईल आणि ह्याची प्राप्ती म्हणून आपला जन्म स्वर्गात होतो. म्हणजेच कुठे, तर सत्ययुगामध्ये होतो. तर हे सत्ययुगामध्ये आपला जन्म होणं ही कशाची प्राप्ती आहे, तर पुरुषोत्तम संगम युगामध्ये केलेल्या श्रेष्ठ कर्माचं फळ म्हणजे सत्ययुगामधला देवपद आहे. आणि जेव्हा आपण सत्ययुग त्रेतायुगामधून पास होतो आणि द्वापर युगामध्ये येतो तेव्हा ही कर्माची श्रेष्ठ कर्माची पुंजी कमी होते आणि म्हणून पुण्य कर्म आणखीन वाढवण्यासाठी आपण दान धर्म जप तप करायला लागतो. अशा प्रकारे द्वापर युग पण आपण क्रॉस करतो. पण कलयुगाच्या अंतिम क्षणी जेव्हा आपण येऊन पोहोचतो तेव्हा आपली ही कर्माची पुंजी ही खूप कमी झालेली असते. आणि कलयुग म्हणजे कलह क्लेश युग, जिथे बुद्धी पण प्रष्ट होते, पाप काय पुण्य काय हे तर आपल्याला समज

नाही. आपण फक्त पाप यालाच म्हणतो की चोरी करणे, जरोडे टाकणे, एखाद्यावर वाईट नजर ठेवणे, ह्यालाच पाप असे म्हटले जाते. परंतु हे तर पाप आहेच, हे खूप मोठं पाप आहे. पण डेली लाईफमध्ये पण आपण छोटी मोठी पाप करत असतो. जसं एखाद्याला टाकून बोलवणं, एखाद्याला हिनवणं, त्याचा सारखा तिरस्कार करणं, त्याचा अपमान करणं, त्यांना मारहाण करणं, शिव्याशाप करणं, हे सगळं पाप कर्मामध्ये मोडलं जातं. तर हे झालं जाणतेपणाने केलेले पाप कर्म, जे जाणून बजून करतोय आपण. आता अजाणतेपणे आपल्याकडून काय पाप कर्म होतात, आता आपण बघा, एखादा भिकारी दिसतो आपल्याला, त्याची दया येते, तर आपण काय करतो, त्याला 10 रुपये देतो, पैसे देतो, तर आपल्याला वाटतं की हा आपण पुण्यकर्म केलेलं आहे. पण जरुरी नाही की तुम्ही हे पुण्यकर्म केलेलं आहे, कारण हे डिपेंड करतं की तुम्ही दिलेल्या पैशाचं त्याने काय केलं. आता समजा त्याने तुम्ही दिलेल्या पैशाचे जाऊन दारू पिली, म्हणजे वाईट कर्म केलं, दारू पिऊन चोरी केली, मारामारी केली, तर हे वाईट कर्म केलं. तर ह्याचा सोर्स कोण होतं? तुम्ही पैसे दिले म्हणून त्याने हे काम केलं. जर पैसे दिलेच नसते तर हे काम त्याच्याकडून झालंच नसतं. तर तुम्ही त्याच्यामध्ये भागीदार बनला, तर अशा प्रकारे हे भागीदारीमध्ये अजाणतेपणाने झालेलं पाप कर्म आहे. अशा प्रकारे आपलाही अजाणतेपणाचा पाप कर्माचा हिशोब वाढतो, मग आपल्याला त्याची खूप भोगना भोगावी लागते. म्हणूनच कलयुगात अजाणतेपणाने पाप कर्म वाढतात. आणि जाणतेपणाने तर होतच आहे, ते तर आपल्याला माहितच आहे की आपण कसे करत आहोत. अशा प्रकारे भागीदारीमध्ये केलेले कर्म भागीदारीमध्येच क्लिअर करावे लागतात. म्हणून कर्मावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. जेवढ्या लोकांबरोबर भागीदारी, तेवढ्या लोकांबरोबर तो हिशोब आपल्याला क्लिअर करावा लागणार. आणखीन एक तुम्हाला उदाहरण देते, बघा. एक कसा बसतो, जो जनावरांना मारतो, हे तर त्याचं कर्मच आहे, नित्य कर्म आहे. आता त्याचं काम आहे जनावरांना मारणं. आता त्या जनावराचं मांस त्याने विकलं. आता ज्याला विकलं त्याच्याबरोबर त्याची भागीदारी झाली. त्याने आणखी कुणाला तरी विकलं तर तोही भागीदार झाला. आणि आता त्याच्याकडून कुणी खरेदी केलं तर तोही भागीदार झाला. आता त्याने ते मांस घरी आणलं तर त्याच्या पत्नीने ते शिजवलं, ती भागीदार झाली. आणि जेवढ्या लोकांनी ते खाल्लं ते सगळेच लोक त्या पाप कर्मामध्ये भागीदार झाले. आणि म्हणूनच जेवढे लोक एका कर्माला भागीदार होतात, म्हणजे कर्म एकाने केलं पण जेवढे त्यामध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांना ते पाप कर्म झालं. तर आणखीन कसं हे पाप कर्म असतं, याचं पुढे काय होतं, हे आपण बघू पुढच्या सत्रात.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: नमस्कार, मी मोनाली सावगत, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशिया बाटो।

0: other person. Acceptance means no negative thoughts and energy of love keeps flowing. This love and power helps to create a new sanskar. Acceptance is the first step to realization and transformation.
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्यापूर्ण हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अबॉब फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.

0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. मागच्या सत्रात आपण ऐकलं दादा लेखराज यांची जीवनशैली, त्याच्याबद्दल की त्यांचा नित्य क्रम काय होता. त्यांच्या दिवसाची सुरुवात विष्णूच्या भक्तीने व्हायची. गीता पाठ केल्याशिवाय कोणत्याही कार्य व्यवहारात ते सुरुवात करत नव्हते. अगदी ग्राहक आला आणि बसला असेल तरी गीतापाठ सोडून अर्धवट ते कधीच उठत नव्हते. ग्राहकाला बसावे लागले तरी चालेल. आणि एवढे दयाळू स्वभाव असल्यामुळे सणावाराला विशेष दानधर्म करणं ही त्यांची वृत्ती होती. परंतु हे सगळं असतानाही, अगदी संपन्न परिवारातील असतानाही, भक्तिभावनेचे संस्कार असून सुद्धा त्यांच्या मनात एक सत्याचा शोध चालू होता. आणि तो शोध काय तेच आज आपण ऐकणार आहोत. मग असंच कालांतराने एकदा त्यांच्या भक्तिभावामुळे म्हणता येईल त्यांना विष्णू चतुर्भुज याचा साक्षात्कार झाला. श्री नारायणाचे परमभक्त, श्री कृष्णाची खूप भक्ती करत, खिशात नेहमी श्री विष्णूचा फोटो ठेवलेला असे. इतकं नारायणाला म्हणा, श्री विष्णू म्हणा, यावर त्यांची श्रद्धा होती. जेव्हा त्यांना हा दिव्य साक्षात्कार झाला आणि त्यासोबत एक संदेश पण त्यांनी ऐकला, अहम चतुर्भुज ततत्वम, एक वरदान पण होतं आणि कदाचित हाच संदेश पण होता की तूच माझे स्वरूप आहेस. अहम चतुर्भुज ततत्वम, तूच माझे स्वरूप आहेस. त्यांना खूप आनंद झाला. हा साक्षात्कार झाल्यावर या दिव्य अनुभूतीने ते खूप आनंदित झाले. त्यांना असे वाटले की कदाचित माझ्या भक्तीचं फळ परमेश्वराने मला दिलं आहे. त्यांची हिरे जवाहरात या धंद्यात इतकी प्रगती झाली की त्यांचे कनेक्शन राजा महाराजांसोबत होऊ लागले. त्यावेळी नेपाळच्या राजपरिवारासोबत दादा लेखराज यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यावेळचे राजे महाराजे बरं का, क्वीन व्हिक्टोरिया, तिच्यासाठी दादा लेखराज ज्वेलरी बनवायची. ऐकलं असेल तुम्ही नाव क्वीन व्हिक्टोरिया. उदयपूरच्या राजा महाराजांसोबत त्यांचे संबंध होते. अशी धनाढ्य व्यक्ती हा दादा लेखराज, म्हणजे हिरा जवाहराताचे व्यापारी, धनाढ्य व्यक्ती, संपन्न परिवारापैकी एक आणि इतके हुशार की त्यांची पारखी नजर हिरे असे ओळखायची की काही फ्लो असेल, काही डाग असेल तर लगेच त्यांना स्पष्ट कळायचे.

त्यामुळे एवढी प्रगती झाली की राजे महाराजे यांच्यासोबतचे कनेक्शन त्यांचे वाढले. असे त्यावेळचे राजे महाराजे जे होते व ज्या रॉयल फॅमिलीज होत्या भारतात, विशेष त्यांच्या राणीसाठी राजकुमारींसाठी ज्वेलरी दादा लेखराज बनवायचे. त्यामुळे दादा लेखराज यांच्या संस्कारांमध्ये जी रॉयल्टी होती की त्यामुळे राजे महाराजे दादांना असे म्हणायचे, देवाकडून चूक झाली की त्यांनी आम्हाला राजा बनवले, रॉयल्टी तर तुमच्यामध्ये आहे. अशी दादांची पर्सनॅलिटी होती की राजे त्यांना म्हणायचे की देवाकडून चूक झालीये, रॉयल्टी तर तुमच्यामध्ये आहे. पण दादा त्यांना प्रत्युत्तर देत म्हणायचे, देवाकडून कधी चूक होत नाही. आता इथे घेते छोटासा ब्रेक, पुन्हा परत येत आहे, तोवर ऐकत रहा

पुन्हा तुमचे स्वागत आहे. ब्रेकपूर्वी आपण ऐकत होतो दादांच्या पर्सनॅलिटीबद्दल, म्हणजे त्यांचा हिरे जवाहराताचा धंदा इतका प्रगतीमध्ये गेला होता की मोठे मोठे राजे यांच्या कनेक्शनमध्ये ते होते आणि ते राजे त्यांना म्हणायचे की दादा रॉयल्टी इतकी आहे तुमच्यामध्ये की देवाने तुम्हाला राजा बनवले पाहिजे होते, देवाकडून चूक झाली. तर दादा त्यांना म्हणायचे की देवाकडून कधीच चूक होत नाही. आणि कधी कधी या हिरे जवाहरात या धंद्यामुळे राजे महाराजे यांच्याकडे जाणं येणंही असायचं. कधी पार्टी पण ठेवायचे ते, दादांना आमंत्रण द्यायचे. परंतु दादांचे जीवन सात्विक असल्या कारणाने कधीच पार्टीमध्ये कोणत्या अशुद्ध गोष्टी बाबांनी घेतल्या नाहीत, व त्यांनीही कधी पार्टी ठेवली तर अशा गोष्टी दिल्या पण नाहीत. बऱ्याच वेळा दादांना ऑफर करायचे, दादा नाही म्हणायचे व बोलायचे की माझ्या सिद्धांतांना मी कॉम्प्रोमाइज कधीच करणार नाही, मी माझ्या सात्विक जीवनशैली बाबत कधीच ऍडजस्टमेंट करणार नाही. असे दादांचे जीवनचरित्र होते, म्हणजे अशी व्यक्ती. बघा, परमात्म्याने ज्यांना माध्यम बनवलंय त्या व्यक्तीचं लौकिक जीवन, म्हणजे त्यांच्यामध्ये अलौकिकता, परमेश्वराने प्रवेश करण्याआधीचं त्यांचं हे जीवन, जे चार लोक असतात पण तरीही किती चांगले संस्कार, कितीतरी धनाढ्य असून पण त्याचा अहंकार नाही, खूपच त्यांचा असा स्वभाव होता, दयाळू वृत्ती होती. आणि त्यांनी 12 गुरु पण केले होते. प्रत्येक गुरुकडून काही ना काही असे विचित्र अनुभव असायचे ज्यामुळे दादांची अजून पुढे काय, गुरूंपेक्षाही श्रेष्ठ असे काय, असा शोध चालू असायचा. एकदा दादांच्या घरात एक फंक्शन होते, नातू का मुलाचं नेमिंग सेरेमनी होती, त्यासाठी बरेच लोक त्यांच्या घरी आले होते त्या फंक्शनसाठी. पण तेव्हाच गुरूंचा फोन आला की मला आत्ताच तुला भेटायचं आहे आणि मला 10,000 रुपयांची आवश्यकता आहे. बघा, 1936 आधीची ही गोष्ट आहे. आज 10,000 इतकी व्हॅल्यू नसेल, पण विचार करा त्या काळी 1936 आधी 10,000 किती व्हॅल्यू असेल हे तुम्ही पण समजू शकता. दादांनी एक प्रश्न नाही केला की कशासाठी हवंय, काय करायचंय, काही नाही. गुरूंवर त्यांची श्रद्धा होती ना. जसा गुरूंचं बोलावणं आलं, दादांनी घरात फंक्शन असतानाही, इतके लोक जमले असतानाही जाण्याच्या तयारीला सुरुवात केली. घरातील सर्वांनी त्यांना सांगितलं, तुम्ही हे फंक्शन पूर्ण करा व मग जा. मग दादा म्हणाले, जर काळाचं बोलावणं झालं तर आपण असं बोलणार का, बाबा हे फंक्शन आहे ते पूर्ण झाल्यावर तुम्ही मला घेऊन जा. मग नाही ना, तसंच गुरुचं बोलावणं हे काळाचं बोलावणं होय आणि म्हणून माझी ती फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि लगेचच दादा निघाले गुरूंना भेटण्यासाठी आणि त्यांना हवे असलेले 10,000 रुपये पण दिले. दादांनी गुरूंना आणि त्यांना काही एक विचारले नाही, पण गुरूंच्या मनात ही गोष्ट आली की कमीत कमी मी हे 10,000 मला का हवेत ते तरी दादांना सांगितले पाहिजे. आणि म्हणून गुरु म्हणाले, लखी बाबू, हे 10,000 रुपये मी यासाठी मागितले की माझा एक शिष्य सट्ट्यामध्ये पैसे हरला आहे. आता इथे घेते छोटासा ब्रेक, पुन्हा परत येत आहोत.

0: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण जी गोष्ट ऐकत होतो दादांची, की त्यांच्या घरात एक फंक्शन होतं, नेमिंग सेरेमनी, आणि त्याच वेळा गुरुचा फोन आला की मला भेटायचं आहे आणि 10,000 रुपयांची आवश्यकता आहे। आणि दादांची पण गुरुवर अपार श्रद्धा, फंक्शन अर्धवट सोडून ते निघाले घरचे बोलत असताना पण, आणि एकही प्रश्न केला नाही गुरुंना की कशाला हवेत, काय करायचंय। पण गुरुंना वाटलं की ह्याला सांगितलं पाहिजे, आणि म्हणून गुरु त्यांना म्हणाले की लखी बाबू, असा असा एक शिष्य माझा सट्ट्यामध्ये पैसे हरला आहे आणि त्याची इज्जत वाचवण्यासाठी 10,000 रुपयांची गरज आहे। तेव्हा दादांना वाटलं, जर एक गुरु एका शिष्याची सट्ट्याच्या सवयीपासून सुटका करू शकत नाही, तर मग ते आम्हाला मुक्तीचं द्वार कसं काय दाखवू शकणार। असं प्रत्येक गुरुकडून काही ना काही विचित्र अनुभव दादांना आले, त्यामुळे त्यांचा शोध चालूच होता की गुरुपेक्षाही श्रेष्ठ असे काय असेल, तेथे मला जायला हवं। असं करत करत त्यांचे 12 गुरु झाले होते। जेव्हा विष्णू चतुर्भुज हा दिव्य साक्षात्कार त्यांना झाला, त्यावेळी दादांना वाटले कदाचित 12व्या गुरूंची कृपा आहे ज्यामुळे मला हा दिव्य अनुभव झालेला आहे। म्हणजे त्यांनी केले होते ना सत्याच्या शोधामध्ये, की काय आहे सत्य, परमेश्वर काय, यासाठी त्यांनी 12 गुरु केले होते आणि 12व्या गुरूंची ही कृपा असावी असं त्यांना वाटू लागलं। तेव्हा दादांनी गुरूंना चिठ्ठी लिहिली, तुमच्या कृपेमुळे मला ही दिव्य अनुभूती प्राप्त झाली आहे आणि हा संदेश पण ऐकावयास मिळाला। त्याच्यामध्ये त्यांनी ऐकलं ना, अहम चतुर्भुज तत्त्वम, तुम्ही मला याचं स्पष्टीकरण द्या, हा काय संदेश आहे तो, असा प्रश्न त्या चिठ्ठीत दादांनी गुरूंना केला। तेव्हा गुरूंनी त्या चिठ्ठीस प्रतिउत्तर देत त्यांना सांगितले, हे सगळे माझ्या कृपेमुळे नाही झाले आहे, कारण मलाच माझ्या जीवनात आतापर्यंत अशा प्रकारचा कोणताच साक्षात्कार झालेला नाही। हे साक्षात्कार, ही दिव्य अनुभूती करवणं, हे कोणा मनुष्यात्म्याचे काम नाही, हे दिव्य शक्ती आहे, हे तर त्या वरच्या, त्या परमेश्वराचे, त्या भगवंताची कृपा जेव्हा होते तेव्हाच असा दिव्य अनुभव होतो। जेव्हा गुरूंची ही चिठ्ठी मिळाली, तेव्हा दादा आणखी सत्याचा शोध करू लागले। मग मला हा दिव्य अनुभव करवणारी ती दिव्य शक्ती कोण, ते सगळे काय होते, आणि अशा प्रकारे सत्याच्या शोधात दादा हैदराबाद सिंध कडून बनारसकडे गेले। तेथे त्यांचा एक मित्र राहत होता बनारसला। दादांनी विचार केला, मित्राच्या कोठीवर जाऊन राहीन, महान आत्म्यांचे दर्शन घडेल, त्यांना हे विचारीन, त्यावर मनन चिंतन करीत आणि तेथे एकांतवास पण मिळेल, ह्या विचाराने ते बनारसला गेले। तेव्हा मित्राच्या घरी जेव्हा दादा राहिले, त्यावेळची ही गोष्ट, सायंकाळची वेळ होती, तेथे दादा गंगा तटावर गेले व तेथे एका झाडाखाली बसले। त्यांच्या मनात सतत एकच विचार चालू होता, त्यांना खूप प्रश्न पडत होता ना की तो दिव्य अनुभव करवणारी ती शक्ती कोण आहे आणि त्यांना मला काय सांगायचंय, काय संकेत द्यायचा आहे। जेव्हा याच विषयावर त्यांच्या मनात चिंतन चालू होतं, तेव्हा अचानक पुन्हा ते त्या साक्षात्काराच्या स्थितीत गेले आणि त्यावेळी त्यांना 4 साक्षात्कार झाले। आता ते साक्षात्कार कोणते होते ते ऐकूयात आपण पण पुढच्या भागात। आता तोवर घेते इथे विश्रांती।